नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: पावसाचे थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग

0: जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत. तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे या नंबरवर पाठवा. नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे एसएमएस नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, मी प्रकाश फासे. मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्याशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. या घोषवाक्याबरोबर मी तुम्हाला तर आवाहन केलं, आनंदी रहा आणि आनंद लुटा. आणि आपण मागच्या भागात पाहिलं की त्यांचा मित्र सर्व धडपडी लटपटी करून मित्र भेटत नाही म्हणून सकाळी सकाळी पहाटेच त्याने मित्राला गाठलंय. दोघांमध्ये बोलणं चालू आहे, वाद नाही. आणि आपण इथपर्यंत आलो की नरेनने मोकळेपणानं सांगितलं, अरे तू तर माझ्या थोरल्या भावासारखा आहे आणि मी काय काय आहे याची जवळजवळ सर्व माहिती तुला आहे, म्हणून विचारतो माझ्या भवितव्याचा कुठल्या दिशेने विचार करा असा तुला वाटतं. त्याला तो म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ तयार नाही. परंपरागत पद्धतीने उत्तर देणं सहज शक्य आहे, पण भविष्यात एका संपन्न यशस्वी व्यक्तिमत्व उभं राहावं इतकी सामुग्री किंवा त्यापेक्षा अधिक तुझ्याकडे निश्चित आहे. या सर्वाच्या बळावर तू जीवन निर्वाह करा असं मला वाटतं. इतरांजवळ असते ती केवळ शाळा कॉलेजमधली मान्यता प्राप्त डिग्री पदवी, ती झाली उदरभरणाची प्रशस्तीपत्र पदवीपत्र, पण त्यांना आयुष्यभर भरपूर समृद्धी आणि सामाजिक ऐश्वर देऊ शकते. तुझ्याकडे तर याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा आहे. जीवनाचा तुझा अभ्यास सखोल आहे, तू अंधानुकरण करणारा नाहीस. अधिक सुज्ञपणे नेटकेपणाने तू जगू शकशील. बस इतकंच त्याने अशाची कृतार्थता मिळेल. जे समजलं आहे, अभ्यासलंय, ते प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. आता तुझी कृतार्थतेची व्याख्या सांग मला. छे, मी नाही. तू म्हणालास सुज्ञपणे नेटकेपणाने म्हणजे काय? आता हे मी काय सांगायला हवं? तुझे वडील जगले, माझे वडील जगले, त्या पिढीतले जे जे थोर म्हणून आपल्याला नावं ऐकू येतात ते सगळे जगले तसे. त्यांनी व्यवसाय नीट केला, संसारही चांगला केला, समाजात नावलौकिकही मिळाला. यापेक्षा जीवनात दुसरं काय हवं असतं? त्या सर्वापैकी तू कोणाला कधी विचारलंस का, आयुष्यात ते ज्यांना मिळालं किंवा त्यांनी मिळवलं त्यांनी त्यांना समाधान मिळालं का? नाही विचारलं. पण न विचारताही आपण जाणू शकतो की कुठल्याही व्यवसायाला, व्यवहाराला अशा अहित गोष्टींना मर्यादाही नसतेच. मग अमर्यादात समाधान कसं मिळेल? अमर्याद आनंद कसा मिळेल हे कसं गृहीत धरायचं? माझ्या कल्पनेत हे समाधान म्हणजे कृतार्थता. ज्याने पूर्णता येते, अपूर्णता नाही. मग पूर्णत्व म्हणजे काय? पण पूर्णत्व म्हणजे मृत्यू का? अरे, मृत्यू ही काही शेवटची मर्यादा नाही. जीवनाचा अहित प्रवास, शरीराचं पतन झालं, शरीर नष्ट झाल्यावर सुरू होतो. आपल्या तत्वज्ञानाचा या जीवनसत्वावर विश्वास आहे. अपूर्णांकडून पूर्णत्वाकडे, अविकसित अवस्थेतून पूर्ण विकासाकडे जीवनाचा प्रवास होत असतो. पण या तत्वज्ञानाचा कुठे संबंध येतो? म्हणून तर आपण गतानुक होतो, आंधळ्याच्या रांगेप्रमाणे एकामागून एक अभिलाषेच्या लालसेच्या खड्ड्यात पडतो आणि सर्वनाश करून घेतो. पण म्हणून काही आयुष्य वाऱ्यावर सोडून वागता येत नाही. लौकिकात राहून व्यवहाराकडे, चालीरीतीकडे, परंपरेकडे पाठ फिरवून कसं चालेल कुणास ठाऊक. पण त्या पलीकडचा तू विचार केलायस की नाही? नरेंद्र मित्राला म्हणतो, माझं राहू दे, पण तुझं तुला कळायला पाहिजे. मी पूर्णत्वाचा प्रवासी आहे. जे अपूर्ण आहे ते माझ्या दृष्टीने अव्यवहार्य आहे. जगाच्या व्यवहाराचे जाळं म्हणजे नगभर लालसेसाठी, आमिषासाठी आयुष्याची संपूर्ण किंमत हिसकावून घेतं हे मला समजलंय. मी त्यात न फसण्याचा निश्चय केलाय. अरे हे वाईट आहे, फसवा आहे, शोषणार आहे, त्याबरोबर काही मंगलही आहे, उदात्तही आहे, निखळ आनंदाने लटलेलंही आहे. हे कसं विसरतो? नाही विसरत. पण ते सोनेरी जाळ आहे. डोळ्याला जे सगळं सुंदर दिसतं तरी ते जाळच आहे, लोखंडाळ्याची सोन्याची बेडी. तू समाजसुधारक वगैरे होतोस की काय? तसं असलं तरी चालेल. हे तू काय मध्येच काढलं? अरे ज्याला जर काही उद्योग करायचा आहे त्याला तो करू दे, पण सुरुवात स्वतःपासून करू लागते. मी नेमकं कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, येण्याचं कारण काय, तात्पर्य काय, मी कुठे जाणार आहे, म्हणजे तू आत्मज्ञान का म्हणता तसंच काहीतरी म्हणायचंय का तुला? स्पष्टच बोलायचं म्हणजे तरुणपणी वाढत्या आशा आकांक्षा पायी मनुष्य बराच स्वप्नाळून जातो. नाही नाही त्या कल्पना करतो, नाही नाही त्या आशा करतो, काही ध्येय बाळगतो. पण तो सुवर्णकाळ वेळीच संपुष्टात आला तर ठीक होतो. ती स्वप्नसृष्टी संपायला उशीर झाला की मात्र आयुष्यभर आठवण राहील अशी फजिती होती. वाटतं तुझं तसं नाही ना होणार? माझ्याबद्दलची कळकळ आणि तळमळ याबद्दल मित्रा तुला मनापासून धन्यवाद. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पागलपणा करीत आहे, एकदम कबूल. पुष्कळ जन्म असतात जीवाला, त्यात एक फुकट गेला, दुसऱ्याचं काय? सत्य हे कठोर असतं दादा. मी ठामपणे त्या निश्चयाला आलोय की संन्यासच मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आहे. पूर्ण विकासाचा खरा रस्ता तोच आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. नेहमी बदलणाऱ्या नाशवंत आणि लालसेने सैरा वैरा धावण्यापेक्षा न भावणाऱ्या, न मानवणाऱ्या, लांड्या लबाड्या, तडजोडी, मनाविरुद्ध वागणं, अमर अक्षय आहे ते ज्याला सत्य, शिव, सुंदर म्हणतात. त्या सत्तत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी जीवन वेचून घेणं, सगळं जीवन घालणं हाच खरा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मित्र श्वास रोखून ऐकतच बसला. अखेर तो न राहून म्हणाला, तुझी बुद्धिमत्ता, तुझी विलक्षण प्रतिभा, तुझा विविध अभ्यास व्यासंग खूप दांडगा. तू तत्वज्ञान वाचलंय, तू तत्वते पचवलेस, हार्बर्ट स्पेन्सरला पत्र लिहून शंका विचारून मतप्रदर्शन केलंय, त्याची शाबासकी मिळवली आहे. हिस्ट्री साहेब तर तुझी तोंड फाटून स्तुती करतात, त्याला असलं फळ लागावं काय? हे बघ ब्रजदा, इतकं वाचलं म्हणूनच कळलं की माझ्या ज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला मर्यादा आहे. तत्वज्ञ हे विचार करू शकतात, चिंतनामुळे त्यांची स्वतःची एक विचारसरणी तयार होते. पण याचा अर्थ असा नाही होत की जे चिंतन करतात ते त्यांना समजलंय, त्यांना कळलंय, उमजलंय, त्याची त्यांना प्राप्ती झालीय. नुसते विचार, नुसती मतं, नुसते आडाखे, नुसते अंदाज, अरे त्यांना प्रयत्न करायला हवा. एका स्मृतीवचनात म्हटलंय, नायक महात्मा प्रवचन लभ्यम न मेधया न बहुना श्रुते. बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न करून बहुश्रुत आहे म्हणून सत्य गवसत नाही. ते त्याला लाभलं की ज्याच्या लाभासाठी आयुष्य बाजी लावावी लागते, आयुष्याची बाजी लावावी लागते. हे मला समजलं आहे, ती माझी दिशा आहे. मित्रा अधिक काय सांगू रे तुला, पुष्कळ वाचलं, पुष्कळ सत्संग केला, पण इथे कुठेही मला याची प्रचिती अनुभूती मिळाली नाही. मला वाटतं रागावू नकोस, पण दक्षिणेश्वरचे ठाकूर फारच भिनलेले दिसतात तुझ्यात. ही एक तुझी जिज्ञासा आहे असं मी समजतो. ऐक माझं, जे काही भलं

करायचं मी ठरवलंय, त्यात त्या महापुरुषाचा काहीही संबंध नाही। हां एक सांगतो, तूच काय इतर कोणी, पण काय मीही अद्याप त्या महापुरुषास ओळखू शकलो नाही। हे खरं आहे की सरल आणि वत्सल अशा त्या महापुरुषावर माझं फार प्रेम आहे, फार प्रेम आहे, पण का त्याचं कारण मी सांगू शकत नाही। ठीक तर माझ्या जिज्ञासा पुरे झाल्या। एक इच्छा होती तुझा सर्वश्रेष्ठ गुणाची गंगा वैराग्याच्या वाळवंटात कोरडी होऊ नये, सुकून जाऊ नये, चार चौघासारखा होऊन राजा रामचंद्रासारखा आदर्श रामाचा तू लोकांपुढे धडा ठेवावा एवढंच वाटत होत। तुझ्यावर वेड्यासारखी प्रेम करणारी माणसं आम्ही वेडी आहोत, दुसरं काय। तू जिंकशील किंवा नाही याविषयी माझ्या मनात शंका असली तरी आम्ही मात्र हरलो याबद्दल मुळीच शंका राहिली नाही। व्रजेंद्र तोंड उठून उभा राहिला आणि अपयशी झालेल्या चेहऱ्याने तोंड उतरवून जिना उतरू लागला। थोडक्यात नरेनच्या पित्याने बाबूजींनी त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी, दिलेली कामगिरी आपल्याकडनं झाली नाही आणि ती होणारे नाही याची जाणीव त्या जवळच्या मित्राला, नरेन ज्याला दादा म्हणत होता, त्या ब्रजेंद्रला लक्षात आली। म्हणजे अजूनही आपल्या लक्षात येत आहे की नरेनचा प्रवास पुन्हा सगळ्या गोंधळातच पुढे चालू आहे। ठाकुरांना त्याने महापुरुष मानलेलं आहे, प्रेमळ व्यक्ती मानलेलं आहे, वत्सल मायेचा जरा मानलेलं आहे, पण अजूनही त्यांचं स्थान त्याच्या हृदयात पक्क व्हायचंय।

अशाच वेळी एकदा अनेक चिंता आणि विचारांना घेऊन नरेन दक्षिणेश्वरी आला. ठाकुरांची सभा नेहमी भरलेली होती. तोच अद्वैताचा विषय चालू होता. एकच सोनं त्याची अंगठी करा, भिगबाळी करा, सलकडी करा, पाटल्या करा, बांगड्या, मोहनमाळ, वाळे, वाक्या, वाटेल ते करा, देव प्रतिमा करा किंवा पूजेची उपकरण करा, पण हे सर्व आटवून परत दुसरं काहीतरी करा. देवाचा मुकुट, त्याच्यावर छत्र धरणारं छत्र, सिंहासन, वाटेल ते करा. त्यात न मोडता अखंडपणे असतं ते सोनं. आकार बदलले, भरभर बदलले, एकदम घडवले, मोडले, त्या सोन्यात कमी अधिकपणा काही नाही. असंख्य वस्तू जाताना हे विराट जग नटलेलं आहे. त्यात एकच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही. मुकुट आहे तरी सोनच, म्हणजे सोन्याला निरनिराळे आकार दिले, निरनिराळ्या आकारांनी सजवले, त्याला नटवलं, तरी त्याचं मूळ रूप सोनच. तोच दाखला मातीच्या बाबतीत लागू पडतो. निरनिराळी भांडी करा वा देवाची मूर्ती करा, परत राहते ती अखंड अक्षय ती मातीच. निरनिराळी भांडी करा, देवमूर्ती करा, अखंड आहे ती मातीच. तसंच जीव आणि जगत सर्वत्र एकच आहे, एकच ईश्वर तत्व नांदत आहे. पूजन, पूजा, साहित्य, पूजक, पूजा वस्तू सारं काही तोच आहे. नरेंद्रचा अर्थातच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. म्हणजे पुन्हा पुन्हा नरेंद्र ठाकुरांकडे येतोय, पुन्हा पुन्हा त्यांच्या शब्द ब्रह्मात अडकतोय, पण अजूनही मनापासून स्वारी त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसवायला तयार नाही, असा हा गोंधळलेला नरेंद्र. त्याचा हा जीवन प्रवास पुढे कसा जातो, कसा चालतो, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुन्हा मी तुम्हाला माझं ऐकलं ते किती स्वीकारायचं, किती अंमलात आणायचं, याच्यातनं काय घ्यायचं, हा तुमचा प्रश्न आहे. मी फक्त वाहक आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूं, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग, ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माय कंट्रोल। सो दैट इटसेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार शब्द प्रभु मित्र हो आणि पुस्तक प्रेमी वाचक मित्र हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत ऐकत आहात तुमच्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देणारा कार्यक्रम पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्रांनो, तुम्ही महत् प्रयासाने पुस्तक लिहिता, पुस्तक प्रकाशित करता, पुणेरी आवाज 107.8 FM ला 2 वर्षापूर्वी असं वाटलं की तुमच्या पुस्तकांचा परिचय रेडिओवर का होऊ नये, आणि त्याच संकल्पनेतून पाने चाळता चाळता हा कार्यक्रम सुरू झाला। आणि बघता बघता आज 15वा कार्यक्रम, म्हणजे जवळपास 125 पुस्तकं आजपर्यंत ओळख करून दिली गेली या कार्यक्रमाचं हे वैशिष्ट्य आहे। शब्दप्रभू मित्रांनो, आज आपण पुस्तकांची ओळख करून देणार आहोत, त्यातलं पहिलं पुस्तक आहे अर्थातच शब्दप्रभू, सौ उर्मिला उद्धवराव इंगळे यांचं। पुस्तकाचं नाव आहे काव्य पुष्प। पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे, जबरदस्त आहे, जे रेखाटलं आहे प्रकाशक उद्धवराव गंगाराम इंगळे यांनी, आणि त्या पुस्तकाचे मुद्रक आहेत सुप्रिंट ऑफसेट प्रिंटर, अक्षर जुळणी केले मोहनराव इंगळे यांनी, आणि सर्व हक्क हे प्रकाशकाच्या अधीन आहेत। पहिली आवृत्ती निघाले, प्रथम आवृत्ती 5 मे 2018, याच्यामध्ये अगदी श्री गणेशवंदनेपासून माझा उखाणापर्यंत जवळपास 50 ते 60 कविता आहेत। मुखपृष्ठ अप्रतिम आहे, जबरदस्त आहे। मुखपृष्ठावर असलेले समर्थ दासबोध लिहिणारे समर्थ रामदास स्वामी, त्याचबरोबर प्रभू रामचंद्र, त्याचबरोबर त्या ठिकाणी हनुमंत म्हणजेच आपले मारुती राया यांनी मुखपृष्ठ सजलेलं आहे। म्हणजे प्रभू रामचंद्राचं सीतामातेचं आणि लक्ष्मण बंधूंचं दर्शन घेतल्यानंतर थेट त्या ठिकाणी मी मलपृष्ठाकडे वळलो, आणि मलपृष्ठावर तर जलसंधारण, श्रमदान, वृक्षारोपण, त्यानंतर त्यातून निर्माण झालेला रस्ता, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने चितारलेल्या आहेत की मला पुस्तकाच्या अंतरंगामध्ये डोकावंस वाटलं। आणि मग मी वळलो प्रास्ताविक आणि प्रस्तावनेकडे। याला सुंदर अशी प्रस्तावना लाभले शब्दप्रभू अनिल पानसे यांची। शब्दप्रभू अनिल पानसे खूप छान लिहितात। ते म्हणतात, दासबोध अभ्यास मंडळातील ज्येष्ठ साधक भगिनी सौ उर्मिलाताई इंगळे यांनी काव्य पुष्पे आपल्या काव्यसंग्रहाला प्रस्ताव देण्याची विनंती केली, तेव्हा खरे तर मला अवघडल्यासारखे झाले, कारण कविता हा काही माझा प्रांत नव्हे, मात्र ज्येष्ठ भगिनीच्या हक्काने त्यांनी केलेला आग्रह व कविता वाचल्यावर या समर्थ प्रेमी भगिनीच्या इतर अनेक पैलूंचे घडलेले दर्शन, यामुळे शुभेच्छेचे 4 शब्द लिहून भावना प्रकट करण्याचे मला उचित वाटले। वा, कवितेबद्दलचं सविस्तर विवेचन त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये शब्दप्रभू अनिल पानसेंनी केले, आणि ते शेवटी म्हणतात आपल्या प्रस्तावनेमध्ये, कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे, ही दासबोधात समर्थांनी व्यक्त केलेली अपेक्षा उर्मिलाताईंनी निश्चितच पूर्ण केले व त्यामुळे या कविता वाचकांना आनंद देतील असा विश्वास वाटतो। उर्मिलाताईंच्या नामनिष्ठेला वंदन करून श्रीरामराया श्री समर्थ यांची कृपा त्यांच्यावर अखंड राहो व त्यांच्याकडून अशीच काव्यसेवा घडत राहो अशा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। जय जय रघुवीर समर्थ।

अप्रतिम अशी प्रस्तावना आहे. पूर्ण प्रस्तावना वाचल्यानंतर कविता वाचून काढावीच असं आपल्याला हमखास वाटतं. तर याच पुस्तकाला प्रास्ताविक लाभलंय शब्द प्रभू उमा हेमंत आठल्ले. त्या लिहितात, सौ उर्मिला इंगळे अक्कांनी कविता वाचायला दिल्या व त्यावर प्रास्ताविक लिहा असे सांगितल्यावर मी जरा संभ्रमातच पडले, कारण मला वाचनाची अत्यंत आवड असली तरी लिहिणं फारसं जमत नाही. पण या मला जिवलग व आदरणीय अगदी मोठ्या बहिणीसारख्या, त्यामुळे नाही म्हणणे मला जमलेच नाही. म्हणून कविता वाचून जे विचार मनात आले तेच लिहित आहे. वा शब्दप्रभू उमा, ही निर्मळता हा प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे. आपण पुढे लिहिता, अक्का स्वतः सरळ सात्विक कष्टाळू टापटिपीच्या आणि अतिशय समजदार आहे. त्यांच्या संस्काराचं प्रतिबिंब त्यांच्या कवीत स्पष्टपणे उमटलेलं आहे. त्या ज्ञानपिपासू असल्याने सतत काही ना काही शिकत आणि शिकवत राहिल्या, त्यातून पुन्हा शिकल्या, शिकलेले अनुभवलेले मनात साठविले, कवितेच्या रूपात पुन्हा प्रगट झाले. सृजनशीलतेची वयाची अट नसतेच. वा वा शब्दप्रभू उमा अप्रतिम. आणि मग पुढे वळलो तर मला शब्दप्रभू सौ उर्मिला यशू उद्धवराव इंगळे यांचं मनोगत दिसलं. मनोगत किती सुंदर आहे बघा. त्या असं म्हणतात, ही काव्यरचना श्रीरामाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाली. त्यांना शतकोटी वंदन करून मनोगत सादर करते. सर्वप्रथम पहिली कविता सुचली ती पुढे सातारा रस्त्याकडची. वडाची आणि अन्य दुर्मिळ वृक्षांची कत्तल होताना पाहिले व ती धडधड कोसळताना पाहून मन अत्यंत विदीर्ण झालं. वाटलं 150-200 वर्षापूर्वी लावलेली ही सुंदर झाडं, हे विशाल वृक्ष पुन्हा दिसतील का? यातून माझी वृक्ष वल्लरी लावू चला ही कविता आली. अशात पर्यावरणीय सुस्तील तशा होत गेल्या. वा शब्दप्रभू उर्मिला, सुंदर मनोगताची सुरुवात आहे. मनोगतातल्या पुढे म्हणतात, श्रीमद दानबोधाचा अभ्यास करताना त्यासंबंधी सुचत गेलं, ते काव्यात उतरवलं. एबीपी माझा दुष्काळाशी दोन हात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा तुफान आलं या कार्यक्रमातून मिळालेल्या विचारातून जनजागृती व्हावी यासाठी प्रेरणादायी जलसंधारणाचा पोवाडा, जलसंधारणाची सप्तपदी अशा अन्य कविता लिहिल्या आणि आपण सर्वांचे आभारही मानलेले आहात. इदम न ममम इतकंच मी म्हणेन असं आपण अगदी सांगायला विसरलं नाही आहात, हे फार महत्वाचं आहे. श्री गणेश वंदनापासून ते अगदी शेवटच्या उखाण्यापर्यंत आपण एकापेक्षा एक सुंदर कविता लिहिल्या आहेत. मला त्यातली एकाच दुसरी कविता वाचायला, रसिक प्रेक्षकांना, वाचक प्रेक्षकांना ऐकवायला आवडेल. पाऊस. यंदाच्या पावसाचं सारच न्यार, नाही ढगराजाचा गडगडाट, नाही बिजली राणीचा चमचमाट. गेला मिरग कोरडा, सरलं नक्षत्र आद्रा. आषाढ झालाय सुरू, तवा खुलली कळी वरुण राजाची. आणि पाऊस लागलाय भुरुभुरू, पाऊस लागलाय भुरुभुरू. संपूर्ण कविता वाचायला आवडेल, पण तरीही पुढची कविता मी आणखीने घेतो, इंगळ्याची मंजुळा. मंजुळाबाई मंजुळा, सासूबाई माझ्या मंजुळा. मंजुळा त्यांचं नाव आणि वडगाव आमचं गाव. बर का म्हणून त्या वडगावच्या इंगळ्याची मंजुळा. गोरा गोमटा रंग त्यांचा ठेंगणा उसका बांधा. त्या होत्या आमच्या सगळ्या घराण्याचा चांदा. वा खरं म्हणजे संपूर्ण कविता वाचायला आवडली असती, पण आपल्याला पुढचे पुस्तकाकडे वळायचं आहे. आणि मग कविता संग्रहाचा शेवट जो आहे तो शेवट माझा उकाणा. पुणबाई पुणे सुंदर पुणे. सुंदर पुण्यातली प्रसिद्ध पेशवाई, पेशवाई पुण्यातली साधे सदाशिव पेठ. सदाशिव पेठेतला सुरेख चौसोपी वाडा. सुरेख चौसोपी वाड्याला नक्षीदार दरवाजा. नक्षीदार दरवाजापुढे सारवलेलं सुरेखचं अंगण. सारवलेल्या अंगणात देखणं तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनात शोभते काळी जांभळी तुळस. काळ्या जांभळ्या तुळशीला मोहक अशा मंजिऱ्या. उद्धवरावांचं नाव घेते माझ्या लेखी. सुना नाती साऱ्या, साजी रेग गोजिऱ्या, साजी रेग गोजिऱ्या, साजी रेग गोजिऱ्या. वा वा तुमचं पुस्तक अप्रतिम आहे, मला प्रचंड आवडलं. आणि लवकरच तुमचं पुस्तक सगळेजण वाचतील. आपण वाचलं पाहिजे. स्वागत मूल्यामध्ये एक शब्द लिहिलाय, रामनाम. वा पुन्हा एकदम शब्द प्रभू सौ उर्मिला उद्धवराव इंगळे. काव्य पुष्प आहे पुस्तक, अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद पुस्तक आमच्यापर्यंत पाठवल्याबद्दल. चला तर शब्द प्रभू मित्रांनो आणि पुस्तक प्रेमी वाचक हो, वळूया पुढच्या एका पुस्तकाकडे. जे पुस्तक संपादित केलंय शब्द प्रभू सौ विद्याराणी मलवडकर यांनी. शॉपिजन इन याने पुस्तक प्रकाशित केलंय. साहित्य कस्तुरी यांचा या समूहाचा त्यांना हातभार लागलाय. आणि

अमृत प्रबोध प्रसंगातून बोध हा तो प्रातिनिधिक संग्रह आहे. अप्रतिम मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर तर एका उंचावरून पडणारा धबधबा कोसळतोय, फेसाळलेला धबधबा आहे. आणि त्या फेकाळलेल्या धबधबातून बऱ्याच आशा त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत. याचं मूल्य 275 रुपये फक्त आहे. डिसेंबरला पहिलं प्रकाशन झालंय, डिसेंबर 24 ला. त्याला आयएसबीएन मार्क म्हणजे आयएसबीएन क्रमांकही मिळालाय. मराठीमध्ये पुस्तक आहे. याचे सगळे कॉपीराईट साहित्य कस्तुरीकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. हे पुस्तक विकत घेऊन वाचा असं त्या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख शॉपीजन इनच्या शब्द प्रभू रुचा दीपक करपे असं म्हणतात. त्या असं म्हणतात, हे पुस्तक विकत घेता क्षणी आपण शॉपीजन कुटुंबाचे एक सदस्य झाला आहात. मी रुचा दीपक करपे, मराठी विभाग प्रमुख, आपले मनपूर्वक स्वागत करते आणि आभार व्यक्त करते. शॉपीजनवर आपली पुस्तकं प्रकाशित करा याला आम्ही प्रबोधनकार यांनी त्या ठिकाणी अर्पण पत्रिका जी आहे ती अर्पण पत्रिका शब्द प्रभूंना दिलेली आहे. राज्यस्तरीय आदर्श मातोश्री पुरस्कारांनी सन्मानित साहित्य कस्तुरीच्या प्रणेता श्रीमती कस्तुरीबाई कस्तुरीताई राशींकर, जगभरातील साहित्यिकांचे वाचकांच्या हक्काचे व्यासपीठ, साहित्य कस्तुरी संस्थापक काव्यरत्न प्राध्यापक रावसाहेब राशींकर, साहित्य कस्तुरी संयोजिका प्राध्यापिका सौ राजेश्री रावसाहेब राशींकर मॅडम, साहित्य कस्तुरी आधारस्तंभ महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख श्री बाबासाहेब राशींकर सर, या सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे प्रोत्साहनामुळे साहित्य कस्तुरीच्या प्रबोध लेखनासाठी उपसमूह सुरू करून तो स्वतंत्ररित्या कार्यरत ठेवण्याची मुभा दिली. कस्तुरीच्या या चारही मान्यवरांचे आम्ही सर्वजण ऋणात राहू. याला प्रस्तावना अप्रतिम लाभले. सुरुवातीच्या पानावर त्या ठिकाणी मस्त नियम दिलेले आहेत, व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. कवयित्री लेखिका अहिल्या भूषण डॉक्टर सौ निलांबरी गानू राजगुरुनगर पुणे यांची खूप छान प्रस्तावना लाभलेली आहे. त्या लिहितात, सौ विद्याराणी मलवडकर उच्च शिक्षित गृहिणी, शब्दांची राणी आणि आचाराने साई भक्त आहे. शब्द छंदाचे रूपांतर विद्याराणी ध्यासात, ध्यासात ध्यासाचे निष्ठेत आणि निष्ठेचे विसर्जन व्रतात केले हीच खरी सृजन साधना आहे. या साहित्य प्रकारची निर्मिती कशी झाली सांगताना ती म्हणते, काही प्रसंग काळजाला भिडतात, त्यातून सकारात्मक बोध घ्यायला आवडतो. रोजच्या अशाच प्रकारे तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग बोध तिने संवादाद्वारे मांडले आणि त्यातून प्रबोध सर्वांच्या भेटीला आलं. आणि या प्रबोध बद्दल मार्गदर्शन वेळोवेळी सगळ्यांनीच केलंय असंही त्या म्हणतात. आणि त्याच्यामध्ये अनेकांचं त्या ठिकाणी हातभार लागले असं सांगितलेलं आहे. संपादकीय मनोगतामध्ये शब्दप्रभू विद्याराणी मलवडकर लिहितात, अनुभवाचे बोल बोध अनमोल प्रबोध प्रसंगातून बोध. अर्थात स्वप्नावर वाटणारे काही क्षण काही घटना आपल्या आयुष्यात घडत असतात तशाच प्रकारे प्रबोध प्रसंगातून बोध या साहित्य प्रकाराची माझ्याकडून झालेली निर्मिती. बघता बघता दीड वर्षाचे बाळ चांगलंच बाळचं धरून माझ्यासहित 19 प्रबोधकरांच्या 100 रचनाद्वारे बाह्य जगात पाहिलेले पहिले पाऊल टाकत आहे. मनापासून खूप खूप आनंद होत आहे या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे ते फळ आहे. आणि मग इथून त्या ठिकाणची कथा कशी आली, अलक मधून त्या ठिकाणी पुन्हा प्रबोधाचा जन्म कसा झाला याचा प्रवास त्यांनी मांडलेला आहे. आणि पुन्हा कोणी कोणी त्यांना मदत केली त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी केलाय. आणि विशेष म्हणजे आरजे जगदीशचाही उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. शुभेच्छा दिल्यात या प्रबोध संग्रहाला, अर्थात आरजे जगदीश, त्याचबरोबर कुसुमाग्रज गौरव पुरस्कार सन्मानित काव्यरत्न प्राध्यापक रावसाहेब राशींकर, माया डॉक्टर शब्दप्रभू डॉक्टर मायादी यावलकर, शब्दप्रभू कवी लेखक पांडुरंग शास्त्री कुलकर्णी. आणि याच्यामध्ये सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 19 जणांच्या 100 प्रबोध आहेत. सगळ्या प्रबोधा तुला वाचणं शक्य नाही, पण प्रबोधकरांची नावं मी वाचतो आणि तुम्ही नक्कीच त्यांच्या कथा वाचा. शब्दप्रभू रामकृष्ण नागरगोजे, शब्दप्रभू हर्षा गंपावार, शब्दप्रभू मीना पाटणे, शब्दप्रभू डॉक्टर सुरेखा तरार, शब्दप्रभू महेंद्र वनगे, शब्दप्रभू शैलजा वनगे, शब्दप्रभू सुजाता मुसळे, शब्दप्रभू जयश्री शिंदे, शब्दप्रभू स्नेहलता काळे, शब्दप्रभू विद्या कुंभार, शब्दप्रभू वृषाली वानखेडे, शब्दप्रभू डॉक्टर प्रकाश पांडे, शब्दप्रभू मृणाल प्रभुणे, शब्दप्रभू प्रतिभा कुलकर्णी, शब्दप्रभू चेतन सत्पाळ, शब्दप्रभू तेजस्वी बोडके, शब्दप्रभू स्वाती कोरगावकर, शब्दप्रभू नीला

सर्वे आणि सर्वात शेवटी शब्द प्रभू विद्याराणी मलवडकर. एक वेळ आहे तर मी एक प्रबोध वाचतो, ती आहे शब्द प्रभू रामकृष्ण नागरगोजे वडील. अभय म्हणाला, अरे किशोर, आई आणि वडील यांच्या प्रेमात अंतर असतं काही? आपलं संगोपन करण्यात आईचा जेवढा सहभाग आहे ना, तेवढाच वडिलांचा सुद्धा आहे. हे बघ, वडील शेतकरी, व्यावसायिक, अधिकारी, कर्मचारी कोणी असतील, प्रेम मात्र तेवढेच असते, त्यात काहीच भेद नाही. परंतु ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे ते आपल्या मुलांना सुविधा देत असतात, वडील आपल्यासाठी अर्थार्जन करतात, ते आपले कुटुंब आणि आपली मुलं यांना कोठेही अडचणी येऊ नयेत, आपली मुलं मोठी व्हावीत, आपल्या मुलांनी नावलौकिक मिळवावा, अशी त्यांची सुप्त इच्छा असते. खूप खस्ता खातात वडील आपल्यासाठी, परंतु ते आपल्याला कळले तर नाहीच ना, नाहीतर चालूच असते आपले देरेहारी पलंगावरी. मित्रा, आज डोळ्यात चांगलंच अंजन घातलंस, मला वडिलांप्रती अपराधीपणाची जाणीव झाली आहे. यापुढे माझे वडिलांसोबत फार प्रेमाचे व आदराचे संबंध राहतील. बक्षील तू, किशोर नम्रपणे म्हणाला. आणि यातून प्रबोध आहे, जीवनात वडील हे आपले आधारस्तंभ असतात, त्यांचा नेहमी आदर करावा. सगळ्यांचा प्रबोध घेणं शक्य नाही, पण तुम्ही सगळ्यांचा प्रबोध आवर्जून वाचा. धन्यवाद, भेटू पुढचं पुस्तक घेऊन. आनंद.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: शब्द

मित्र हो आणि पुस्तक प्रेमी वाचक मित्र हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. तुमच्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमात पाने चाळता चाळता पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे. शब्द प्रभू मित्र हो आणि पुस्तक प्रेमी वाचक मित्र हो आपला पाने चाळता चाळता कार्यक्रम 2 वर्षापूर्वी सुरू झाला. मध्यंतरी काही काळ तो कार्यक्रम आपण बंद ठेवला होता, कारण रेडिओ पुणेरी आवाजवर स्लॉट नव्हता आणि आरजे जगदीशलाही वेळेचा फारच त्या ठिकाणी प्रश्न पडत होता. म्हणून आपण तो कार्यक्रम बंद ठेवला. त्यानंतर बऱ्याच लेखकांची विचारणा झाली की कार्यक्रम पुन्हा सुरू करा, आमचं पुस्तक आम्हाला रेडिओवर ऐकलेलं आवडेल, रेडिओवर आलेलं आवडेल. आणि मग आपण हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आणि आज आरजे जगदीश सादर करतोय पाने चाळता चाळता प्रयोग क्रमांक 15. चला तर वळूया पुढच्या पुस्तकाकडे. शब्द प्रभू स्वाती कोरगावकर यांचं पुढची साहित्य कृती आहे अंतरंग ज्ञान सूर्याचे. वा, मला नाव प्रचंड आवडलं. आणि अत्यंत एक महत्वाची गोष्ट, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित काव्य मालिका या अंतरंग ज्ञान सूर्याचे शब्द प्रभू स्वाती कोरगावकर यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडणार आहे, वाचायला मिळणार आहे. आणि मधुसिंधू काव्य संग्रह हा आहे, म्हणजे मधुसिंधू माधुरी काकडे, शब्द प्रभू माधुरी काकडे यांनी सुरू केलेला हा जो काव्य प्रकार आहे, या काव्य रचना प्रकारामध्ये यातल्या सगळ्या कविता आहेत. याचे सर्व हक्क अर्थातच शब्द प्रभू स्वाती यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत दादासाहेब काका जगदाळे, तेजस्वी प्रकाशन, मुखपृष्ठ तेजस्वी मुखपृष्ठ, ओजस्वी मुखपृष्ठ, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र आहे असं ज्ञान सूर्याचं मुखपृष्ठ चितारलं आहे श्री ग्राफिक्स कोल्हापूर श्रीकांत टिकारे यांनी. आतील सगळी चित्रे म्हणजे या पुस्तकामध्ये चित्र आहेत आणि ती सगळी चित्र किशोर माणकापुरे होपरी यांनी त्या ठिकाणी रंगवली आहेत, चित्रवली आहेत. मुद्रक आहेत भारतीय मुद्रालय आणि मुद्रणालय आणि प्रथम आवृत्ती आहे 14 एप्रिल 2025. आरजे जगदीश तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की हे पुस्तक 250 रुपये मूल्य देऊन आपण विकत घ्या आणि वाचा. याची अर्पण पत्रिका आहे परमपूज्य सासू सासरे कैलासवासी महादेव विठ्ठल कोरगावकर, कैलासवासी पार्वती महादेव कोरगावकर, परमपूज्य आई वडील कैलासवासी श्रीधर तुकाराम धडाम, कैलासवासी विमल श्रीधर धडाम यांच्या चरणी सविनय अर्पण. आणि मला आता वळायचं आहे या पुस्तकाच्या मलपृष्ठाकडे, कारण रसिक श्रोते हो वाचक मित्र हो तुम्हाला ऐकून नवल आश्चर्य आणि आनंद होईल, कारण याचं मलपृष्ठावरचा शुभ संदेश हा शाहू छत्रपती यांनी दिलेला आहे. ते लिहितात सौ स्वाती सुरेश कोरगावकर यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर पद्य रूपातील मधुसिंधू नामक काव्य प्रकारात अंतरंग ज्ञानसूर्याचे या नावाने एका वेगळ्याच आकृतीबंधात काव्यनिर्मितीद्वारे त्यांचे जीवनचरित्र अतिशय सुंदररित्या रेखाटले आहे. त्यांच्या प्रेरणादायी काव्यसंग्रहात माझ्या हार्दिक शुभेच्छा, माझ्याही हार्दिक शुभेच्छा, कारण खरंच अप्रतिम असे पुस्तक आहे. आता आरजे जगदीश वळतोय या शब्द प्रभू स्वाती यांच्या अंतरंग ज्ञान सूर्याचे या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेकडे. आणि ही प्रस्तावना शब्द प्रभू श्यामला पंडित दीक्षित लेखिका कवयित्री यांनी दिलेली आहे. आटोपशीर आखीव रेखीव आणि पूर्ण पुस्तकाचा उलगडा करून देणारी अशी प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत लिहितात कवयित्री शब्द प्रभू सौ स्वाती सुरेश कोरगावकर यांचा अंतरंग ज्ञान सूर्याच्या काव्य संग्रह हाती घेत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. कोल्हापूर येथे वास्तव्य असणाऱ्या ताईंना वाचनाची आवड आहे. अनेक काव्यसंग्रह त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. ताई दिवाळी विशेषांकापासून ललित लेख तसेच कवी संमेलनात काव्य सादरीकरण करतात. अनेक साहित्यिक संवाद ऑनलाईन कार्यशाळा घेण्याचे उपक्रम, अनेक समूहातून चारोळ्या तसेच कवितांचे परीक्षण आवडीने करतात. मधुसिंधू या सुंदर आकर्षक अशा काव्य प्रकारात त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे
पद्य स्वरूपातच आत्मचरित्र वाचण्यात आले होते. पण पद्य स्वरूपात लिहिलेल्या चरित्र निर्मितीबद्दल स्वातीताईंचे खूप खरंच खूप कौतुक, मनस्वी धन्यवाद. त्या पुढे लिहितात, ध्येय उडात चांगले ठेवूया, सत्याने वागूया आचरणात. यामधून आचरणाचे महत्व, सत्याची पाठराखण, ध्येय उद्दिष्टांची इच्छा हे सार त्यांनी अतिशय सुलभतेने प्रकट केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमध्ये अर्थशास्त्र विषयात PhD पदवी मिळवली आहे. खरं म्हणजे ही पूर्ण प्रस्तावना वाचावीशी वाटते, पण मी या प्रस्तावनेच्या शेवटाकडे वळतो. शब्दप्रभू श्यामाला लिहितात, शब्दप्रभू स्वाती यांच्याकडून असेच कसदार, वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण, शब्दलालित्यपूर्ण आशयघन काव्यलेखन निर्माण व्हावे, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित व्हावीत ही सदिच्छा. या काव्यसंग्रहाचे रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील अशी आशा व्यक्त करते. स्वाती त्यांना पुन्हा शुभेच्छा, धन्यवाद. वा, खूपच छान. मनोगतामध्ये शब्दप्रभू स्वाती कोरगावकर यांनी मधुसिंधू पुणे जिल्ह्यातील माधुरी काकडे यांच्या साहित्यिक समूहातून मधुसिंधू हा काव्य रचना प्रकार सुरू झाला. त्याचं व्यवस्थित नियमावली दिल्यानंतर त्या पुढे लिहितात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवन कालावधीचे प्रसंगानुरूप भाग केले आणि त्या भागावर काव्य रचू लागले. बघता 1000 वर कडवी झाली. बालपण, शिक्षण, त्यांचा जीवन संघर्ष, त्यांचं कार्यस्वरूप, तत्कालीन परिस्थिती, भार्या, त्यागमूर्ती, रमाई यासारख्या अनेक भागावर रचना केल्या. तसेच त्यांनी वेळोवेळी केलेल्या प्रबोधनपर भाषणांचे मुद्दे लक्षात घेऊन त्यातील संदेशही काव्यामध्ये उतरवले. लिखाण पूर्णत्वाला आल्याचे पाहून खूप आनंद झाला. आपण या आनंदात अनेक वाटेकरी आहेत बरं, आणि त्याच्यात त्यांनी श्रीवसव पटवर्धन यांना धन्यवाद दिलेले आहेत, निखिल चौघुले यांना धन्यवाद दिलेले आहेत, माधुरीताईंना तर खूप धन्यवाद दिले आहेत, किशोर माणकापुरे यांनाही धन्यवाद दिले आहेत, कारण या बऱ्याच मंडळींनी त्यांना प्रचंड मदत केलेली आहे. कोल्हापूर येथील प्रमोद हर्षवर्धन असतील, आणि या पुस्तकाला खूप जणांच्या शुभेच्छा लाभल्यात. आयू रंगराव, शांताराम पांडे, दशरथ अण्णा कांबळे, इंदिरा किरण पटवर्धन, निलिमा आपळे, मयूर महादेव पालकर इत्यादी. प्रारंभ पासून ते माणगाव परिषदेनंतर मरणोत्तर पर्यंत एकूण 33 ते 34 कविता शब्दबद्ध केल्यात. शब्दप्रभू स्वाती, तुमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. फक्त प्रारंभिक कविता त्यातल्या काही ओळी घेतो. सुरू लेखन मधुसिंधू काव्य ऐकाया सुश्राव्य हर्षित मन, महामानव जीवन चरित्र आयुष्याचे चित्र वंदन तव, सारे जाणूया जीवन संघर्ष चिंता कधी हर्ष क्षण वेचूया, आडनावाचे आंबे आंबावडेकर दूत खरोखर उपेक्षितांचे, आंबेडकर मग आडनाव साऱ्यांनीच ठाव धरतीवर, अपत्य गोड सर्वात लहान जगात महान नसेच तोड, भीम नि भीमा किमया नावाची अति उत्साहाची ती परिसीमा, महू ठिकाणी बा भीम जन्मले सामर्थ्यला बले मधुर वाणी. खरं म्हणजे संपूर्ण काव्यसंग्रहातील सगळ्याच कविता वाचून काढायला पाहिजेत, इतक्या सुंदर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे चरित्र खरंच खूप घेण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी हे चरित्र वाचून काढावं. चला आता आरजी जगदीश वळतोय पुढच्या साहित्यकृतीकडे, आणि पुढची साहित्यकृती संकलित केलेली आहे डॉक्टर शब्दप्रभू श्री गोरक्षनाथ पवार. साहित्यकृतीचं नाव आहे चमकणारे दिवे, आणि बरं का वाचक मित्र हो, शब्दप्रभू मित्र हो, शब्दप्रेमी मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय. चमकणाऱ्या दिव्यामध्ये एक दिवा आरजी जगदीश म्हणजेच तुमचा जगदीश आहे, आणि तुम्ही नक्की ते पुस्तक वाचाल. राजयुवा प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केलंय. प्रकाशन वर्ष आहे 26 एप्रिल 2025. याचे सगळे हक्क शब्दप्रभू गोरक्षनाथ पवार यांच्याकडे संरक्षित आहेत. लेखसंग्रह आहे हा, ISBN क्रमांक याला मिळालाय. गौरव कुंडे हे याचे प्रकाशक आहेत. अक्षर जुळवणी केले शब्दप्रभू सौरभ नामदेव कुंडे यांनी. 150 रुपये मूल्य आहे फक्त, आणि तुम्ही ते पूर्ण पुस्तक वाचाल, पूर्ण पुस्तक विकत घ्याल याची खात्री आहे. शब्दप्रभू गोरक्षनाथ पवार लिहितात अर्पण पत्रिकेत, घडविले संस्कारांनी मला आई वडिलांनी, उपकार फिटणार नाही कधीच.

ज्यांनी केली माझ्यासाठी जीवनाची वणवण, त्याच आई वडिलांना माझे पुस्तक अर्पण, आई गुंफाबाई पवार, वडील कृष्णाजी पवार यांना अर्पण. याची प्रस्तावना अत्यंत आटोपशीर शब्दप्रभू डॉक्टर सौ निलांबरी प्रमोद गानू राजगुरुनगर पुणे यांनी केले. लेखन सीमा: वंदन करते प्रथम शारदे देवी सरस्वती नमन तुला, आशिष द्यावा आज आम्हाला नमतो जोडून कर कमला. या जगात जन्माला आलो आहे ते आयुष्य जगण्यासाठी, शिकण्यासाठी आणि एक वारसा येणाऱ्या पिढीला देऊन जाण्यासाठी. आपल्याला जे मनापासून वाटते ते करायची आपण खटपट केलीच पाहिजे. अशा स्वयंप्रेरणेतून श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा कोणतेही काम करायला बळ प्राप्त करते. अशा अफलातून काम करणाऱ्या काही लोकांचे एकत्रीकरण होईल का असं श्री गोरक्षनाथ पवार, राहणार निंभारी, तालुका नेवासा, म्हणजे ते खेडेगावातील या वल्लीच्या मनात आले आणि पाठपुरावा करून त्यांनी अशी अफलातून माणसं शोधून काढली, त्यांचे गुण शोधून काढले आणि स्वतःच्या लेखनशैलीने त्यांना अजरामर केले. वा, माझे प्रस्तावनेचे दोन शब्द मी थांबवत आहे. खूप छान प्रस्तावना लिहिले. याला मिस फो ओ हा अग्री बँक ऑफ चेअरमन लाई चाऊ हनोई व्हिएतनाम यांनी शुभेच्छा दिल्यात. तसंच शब्दप्रभू श्री सुभाष सोनावणे अहिल्यानगर यांनीही शुभेच्छा दिल्यात. शब्दप्रभू श्री रावसाहेब आनंदा कंक गुरुजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक करजगाव अहिल्यानगर यांनीही शुभेच्छा दिल्यात. शब्दप्रभू सुनीता जाधव यांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत. दोन शब्द याविषयी शब्दप्रभू बाबासाहेब को पवार यांनी लिहिलेत. वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर येथून ते लिहितात. चमकदार दिवे पुस्तक लिहिण्याची कल्पना गोरक्षनाथ यांना सुचली आणि पुस्तकाच्या संकलनाला तसेच लेखनाला सुरुवात झाली. त्यासाठी ते शोध घेऊ लागले. पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या लक्षात आले की महाराष्ट्रात आपल्या अवतीभोवती असलेली काही माणसं फक्त स्वतः करता जीवन जगतात तर काही माणसे समाजासाठी दुसऱ्यासाठी जीवन जगतात. मग अशा प्रकारच्या माणसांचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. या लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कार्याची ओळख करून घेतली. नंतर त्यांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा समजले की हे लोक निस्वार्थपणे वेगवेगळ्या पद्धतीची काम करतात आणि त्या कार्यासाठी झिजतात. ती माणसं कीर्तीची पैशाची अपेक्षा ठेवत नाहीत. प्रसिद्धीपासूनही हे लोक कोसो मैल दूर राहतात. शांतपणे आपले कार्य करत असतात. वा, शब्दप्रभू बाबासाहेब अगदी सुंदर असं तुम्ही व्यक्त झाला आहात. मनोगत शब्दप्रभू गोरक्षनाथ पवार लिहितात. नमस्कार. एका सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे आई वडील सरळ स्वभावाचे, धार्मिक वृत्तीचे. त्या योगाने मला लहानपणापासून आई आणि वडिलांनी चांगले संस्कार दिले. त्यामुळे आयुष्यभर तेजस्वी वृत्तीने मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे व ते संकटाच्या प्रसंगी धावून जाणे, दुसऱ्याच्या सुखात मला नेहमीच आनंद होत असे. मी गरीबी म्हणजे काय हे जीवन अतिशय जवळ अनुभवले आहे. खरं म्हणजे मला आता पुढे त्यांच्याबद्दल काही लिहायचं नाहीये, काही वाचायचं नाही, काही ऐकवायचं नाहीये. ते तुम्ही सगळं वाचून घ्या, तुम्ही सगळं ऐकून घ्या. याच्यामध्ये एकूण 14 चमकणारे दिवे आहेत. शब्दप्रभू पंजाबराव डक आहेत, श्री नवनाथ सरोदे आहेत, श्री पांडुरंग कुलकर्णी आहेत, श्रीमती आशाताई ब्राह्मणे आहेत, श्री अमोल भालेराव आहेत, श्रीमती सविताताई जावळे आहेत, श्री जालिंदर बोरुड आहेत, हबप सुनीताबाई वाळून सुनीताताई वाळूंज आहेत, शब्दप्रभू म्हणजेच स्वतः आरजे जगदीश यांचाही उल्लेख याच्यात आहे, श्री मिलिंद पगारे, श्री अनंतराव कराडकर, हबप सुधीर नागले महाराज, डॉक्टर खर माळवे आणि डॉक्टर बेनझीर शेख. आणि खरं म्हणजे आनंद सांगायला वाटतोय. अंधेरी इथे अत्यंत सुंदर आकर्षक असा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रकाशित झालं आणि ते पुस्तक खरंच घेण्यासारखं, देण्यासारखं असं आहे. चमकणाऱ्या दिव्यांच्या कार्याला चालना मिळावी, त्यांचा उत्साह वाढावा, त्यांनी अधिक जोमाने काम करावे आणि त्यांच्यासारखे या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक निस्वार्थी युवक घडावेत ही माझी छोटीशी अपेक्षा. यासाठी चमकणारे दिवे या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती घेऊन जनसामान्यांना त्यांची ओळख करून देतो आहे असे शब्दप्रभू गोरक्षनाथ मलपृष्ठावर लिहितात. खरंच फार सुंदर आहे सगळं. आणि हे पुस्तक मी म्हणतो तुम्ही सगळ्यांनी घ्या, विकत घ्या, वाचा आणि त्यातून आरजे जगदीशची सुद्धा तुम्हाला ओळख करून घ्या. लवकरच पुढचं पुस्तक घेऊन आपण भेटू. तोपर्यंत ऐकत राहा पुढेरी आवाज. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद. कुठेही जाऊ.

नुसतं तुमचे विश्लेषण आमचे. शब्द प्रभू मित्र हो आणि वाचक रसिक श्रोते हो, पुस्तके वाचण्याचे अनेक फायदे आहेत. पुस्तकामुळे आपले ज्ञान सुधारते, पुस्तकामुळे आपण शहाणे बनतो, पुस्तकामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. मी तर म्हणतो पुस्तकं मनोरंजन करता करता, स्वप्नरंजन करता करता माणसांना माणसं ओळखायला शिकतात. पुस्तकांमुळे कंटाळा बाजूला होतो आणि आपलं भाग्य फळफळायला सुरुवात होते. आवडीचं क्षेत्र कोणतं हे सुद्धा आपल्याला पुस्तकामुळे कळतं. करिअरची निवड करायला पुस्तकं उपयोगी पडतात. म्हणजे मी तर म्हणतो जसा कल्पवृक्ष तसं पुस्तक सुद्धा कल्पवृक्षासारखंच कामधेनुसारखंच कार्य करतं आपल्या जीवनात. चला तर शब्द प्रभू मित्र हो आणि वाचक श्रोते हो वळूया प्रयोग क्रमांक 15 पुढच्या साहित्यकृतीकडे, जी आपल्याला पाठवले खान्देश कन्या या टोपण नावाने लिहिणाऱ्या शब्द प्रभू सौ स्वप्ना आकाश बेलदार आणि त्यांच्या पुस्तकाचं, त्यांच्या साहित्यकृतीचं नाव आहे रजनी स्वप्न. वा, खूप उत्तम असं नाव दिलंय, खूप उत्तम असं नामाभिधान केलेलं आहे. आणि हे पुस्तक समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केलंय. प्रकाशन समीक्षा पब्लिकेशनने केलं आहे आणि या प्रकाशनाचे सर्व हक्क हे शब्द प्रभू सौ स्वप्ना आकाश बेलदार यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत. आणि या प्रकाशनाचा प्रकाशन क्रमांक 666 आहे. 15 मे 2025 हे पुस्तक प्रकाशित झालं. आणि मला आनंद होतोय की मी या कार्यक्रमामध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी शहापूरला झालेल्या काव्य संमेलन साहित्य संमेलनामध्ये मी अध्यक्षस्थान भूषवलं होतं. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत श्री प्रवीण अनिलराव भाकरे. अतिशय सुंदर आखीव रेखीव आणि बोलक असं मुखपृष्ठ रजनी स्वप्न याचं मुखपृष्ठ रंगवलंय, चितारलंय शब्द प्रभू अविनाश कुंभार यांनी. याची अक्षरजुळणी केली समीक्षा टाईपरायटर्स पंढरपूर आणि मुद्रक आहेत समीक्षा प्रिंटर्स पंढरपूर. अर्थात अर्पण पत्रिकेमध्ये शब्द प्रभू स्वप्ना बेलदार असं म्हणतात, ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी एका छोट्याशा खेडेगावात राहून स्त्री शिक्षणाला महत्व दिलं, मी एक मुलगी असून देखील माझ्यावर कधीच बंधने लादली नाहीत, ज्यांनी मला साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले, बळ दिले, परंतु आज ते माझे हे यश पाहण्यासाठी माझ्यासोबत नाहीत, असे माझे आई वडील कैलासवासी जिभाऊ श्री युवराज राघव कुमावत, कैलासवासी ग भा म्हणजे गंगा भागीरथी रजनी युवराज कुमावत यांच्या दिव्य स्मृतीस माझं रजनी स्वप्न काव्य संग्रह अर्पण करत आहे. शब्द प्रभू स्वप्न अर्पण पत्रिका अप्रतिम आहे, अगदी मनापासून त्या ठिकाणी लिहिलेली आहे. काव्यांजली या साहित्य प्रकारामध्ये त्या ठिकाणी तुम्ही याची अर्पण पत्रिका आणि याचं संपूर्ण वर्णन केलं आहे. प्रस्तावनेमध्ये शब्द प्रभू आपल्याला सुंदर सुंदर प्रस्तावना देत असतात. वेगवेगळे शब्द प्रभू वेगवेगळ्या साहित्य कृतीवर लिहित असतात आणि त्या प्रस्तावनेमुळे आपल्याला पूर्ण पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते. आणि या पुस्तकाची म्हणजेच या कलाकृतीची, या साहित्यकृतीची प्रस्तावना डॉक्टर फुला बागुल मराठी विभाग प्रमुख SPDM महाविद्यालय शिरपूर धुळे यांनी दिली आहे. खरंच प्रस्तावना नीटनेटकी जबरदस्त, प्रत्येक कवितेचा आशय सांगणारी अशी प्रस्तावना आहे. आणि प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात, डॉक्टर फुला म्हणतात, शब्द प्रभू भाषेवर प्रभुत्व होते, अवांतर वाचनामुळे शब्द संग्रह बऱ्यापैकी मोठा होता, या सर्वांचे प्रतिबिंब प्रस्तुत काव्यसंग्रहात स्पष्टपणे उमटले. यांनी त्यांच्या काव्यसंग्रहात मानवी जीवनातील हलक्या फुलक्या भावनांना काव्यरूप दिलंय. प्रस्तुत संग्रहात रचनेचे वेगवेगळे प्रयोग आपल्याला आढळतात. या खेरीज विषयांचे वैविध्य देखील या संग्रहात आहे. अवकाळी पाऊस, जगण्याचे तत्वज्ञान, शेतकऱ्यांचे वेदना, काव्य निर्मितीचा प्रवास, कौटुंबिक भावप्रसंग. मला कौटुंबिक अनेक गोष्ट आठवली. शहापूरच्या त्या साहित्य संमेलनामध्ये, काव्य संमेलनामध्ये आपलं अख्खं कुटुंब आलं होतं आणि त्या कुटुंबाला भेटण्याचा मला योग आला, मी धन्य झालो. समाज वास्तव, घटनेचे पायदळी तुडवणे, इष्ट देवतेंचे स्मरण, मायबाप, इतिहासातील थोर पुरुष, स्त्री जीवन, स्त्री जीवन अशा आशय वैविध्याने हा संग्रह नटलेला आहे. त्यांच्या प्रस्तुत संग्रहातील सर्वच कविता लयबद्ध आहेत. आणि यासाठी डॉक्टर फुला, शब्द प्रभू फुला यांनी उदाहरण दिलंय. तरतूद करतो उद्याची, राहून आज उपाशी, जाशी निघून एक दिवस, खा भाकर तुपाशी. लयबद्ध कवितेत जीवनाचं अमूलाग्र असं तत्वज्ञान सांगितलंय. कवयित्रीचे प्रारंभीचे दिवस कृषी संस्कृतीशी निगडीत होते.

कसा येतो ते पहा. केले सदा कष्ट स्वाभिमानी बाणाम, समाजाचा ताणा सोसून या. वा खूपच छान. आणि ही प्रस्तावनेच्या शेवटी ते असं म्हणतात, एक निश्चित भूमिका घेऊन ती या पुढील काळात निश्चित अशा भूमिकेतून काव्यनिर्मिती करेन असा आशीर्वाद तिच्या आशावाद तिच्या या पहिल्याच काव्यसंग्रहातून निश्चितपणे पुढे येताना दिसतो. शब्दप्रभू डॉक्टर फुलाम खूप खूप धन्यवाद. अप्रतिम अशी प्रस्तावना. या काव्यसंग्रहाला खूप जणांकडून शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत, जसं की शब्दप्रभू आप्पासाहेब बहिरुजी बेलदार, शब्दप्रभू सौ लता आप्पासाहेब बेलदार, चंद्रशेखर भटेश्वर कुमावत, कुमारी प्रार्थना भटेश्वर कुमावत, बालकवी अनिरुद्ध भटेश्वर कुमावत, त्याचबरोबर शब्दप्रभू श्री संदीप विठ्ठल जगताप, शब्दप्रभू सौ सुमिता नाथ जोशी, शब्दप्रभू कवी अनंत तेलंगसर. ऋणनिर्देशमध्ये शब्दप्रभू स्वप्ना लिहितात, खानदेश कन्या, एखाद्या दवबिंदूचे मोत्यात रुपांतर व्हावे, कळीचे फुलात रुपांतर व्हावे, त्याचप्रमाणे आपल्या कविता संग्रहाच्या रूपात प्रकाशित व्हायला हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या नवनिर्मिती मागे कोणाची तरी प्रेरणा असते आणि या प्रेरणेबद्दल शब्दप्रभू स्वप्ना यांनी, शब्दप्रभू डॉक्टर फुलाम, तसेच त्या ठिकाणी सगळेच कुटुंबीय, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना, आणि ऋणनिर्देश बरोबर पुन्हा संगीत दादांचं नाव घेऊन त्यांनी पुढे मनोगतातही सगळ्यांना त्या ठिकाणी स्थान दिलं हे विशेष आहे. 69 कविता त्या ठिकाणी या काव्यसंग्रहामध्ये आहेत. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की हे पुस्तक तुम्ही नक्कीच घ्याल, ते विकत घ्या, विकत घेऊन वाचा. मूल्य फक्त 150 रुपये. माई ही कविता मला सादर करावीशी वाटते, मांडावीशी वाटते. अभंगाच्या रूपामध्ये ती कविता आहे. नाव साधे तुझ रजनी ती कांती, युवराजपती अर्धांगिनी. नाही हे वादावा केला कधी आई, तुझी तो पुण्याई आम्हासाठी. केले सदा कष्ट स्वाभिमानी बाणा, समाजाचा ताणा सोसून या. होता पुत्रप्राप्ती मातृत्वाची झोळी, माय चंद्रमौळी प्रेम तुझे. पुरुषाप्रमाणे निळर निर्भय, दुःख पराजय तुझ्या पुढे. दुःखाचे उन्हाळे किती आले गेले, चटके सोसले एकटीने. मनी माय माझ्या हुंदके दाटले, डोळे पाणावले आठवात. जगण्या आधार तुझ्या आठवणी, येना परतुनी आम्हासाठी. ओळखती माझी कन्याखान देशाची, कन्याखान देशाची गुंफण शब्दांची काव्यांजली. वा वा, काव्यांजली या रचना प्रकारामध्ये या सगळ्या कविता आहेत आणि या सगळ्या कविता एकापेक्षा एक सरस आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो, आवाहन करतो, आपण सगळ्यांनी कविता वाचा. आणि मलपृष्ठ सुद्धा वेधक आहे, आकर्षक आहे, जे शब्दप्रभू आकाश आप्पासाहेब बेलदार यांनी लिहिलेलं आहे. मला वाटतं आपण या काव्यसंग्रहाचं सगळ्यांनी स्वागत करायलाच हवं. चला तर शब्दप्रभू मित्रांनो आणि वाचक रसिक श्रोते हो, आरजी जगदीश वळतोय पुढच्या साहित्यकृतीकडे. शब्दप्रभू संजय मुकुंदराव निकम गोदाकाठ, याचं प्रकाशन आणि याची अर्पण पत्रिका अतिशय उत्तम आहे. याचं प्रकाशन केलंय युनिक फील क्रिएशन पब्लिकेशन डिव्हिजनने, प्रथम आवृत्ती 2024. याचे मूल्य फक्त 200 रुपये आहे. आपण सगळ्यांनी वाचून घ्या, सगळ्यांनी आवर्जून घ्या. याचे कॉपीराईट संजय मुकुंदराव निकम यांच्याकडे सुरक्षित आहेत. याचा आयएसबीएन क्रमांक सुद्धा आहे. आणि मुखपृष्ठ गोदाकाठचं मुखपृष्ठ म्हणजे गोदाकाठला जावंच असं वाटेल असं मुखपृष्ठ चितारलंय शब्दप्रभू विष्णू थोरे यांनी. आणि निसर्ग कवी पद्मश्री शब्दप्रभू नाधो महानोर पळासखेड तालुका सोयगाव येथून अभिप्राय मलपृष्ठावर छापलाय, तो अत्यंत महत्वाचा आहे. नवकवींमधील कवी संजय मुकुंदराव निकम यांच्या कवितेत प्रतिभा व प्रतिमा तसंच निरीक्षण क्षमता कल्पनाशक्ती विचारशक्ती विलक्षण अचाट अफाट आहे. याचा प्रत्येक रोधाकाठ हा कविता संग्रह वाचल्यावर आला. कवी संजय निकम निश्चितच साहित्य विश्वात नावलौकिक मिळवतील, आपलं एक वेगळं स्वतंत्र स्थान निर्माण करतील अशी आशा आहे. कवी संजय मुकुंदराव निकम यांना अनंत आशीर्वाद आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आपला शब्दप्रभू नाधो महानोर. वा खूप सुंदर आणि खूपच सुंदर काव्यसंग्रह आहे. तो काव्यसंग्रह सुंदर अशासाठी आहे, अर्पण पत्रिका सविनय अर्पण कैलासवासी कुसुमाग्रज कैलासवासी शिरीष पै दिवंगत कुसुमाग्रज शिरीष पै यांच्याबरोबर कैलासवासी ओंकार बाळकृष्ण निकम कैलासवासी नारायण बाळकृष्ण निकम कैलासवासी मुकुंदराव नारायण निकम गंभा पुष्पाबाई मुकुंदराव निकम

या पवित्र स्मृतीस अर्पण करण्यात आलंय. गोदाकाठ मला आवडलंय आणि मी याची प्रस्तावना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, ती शब्द प्रभू नामदेव धोंडू महानोर अर्थात नाधो महानोर यांनी लिहिलंय. आणि त्या प्रस्तावनेमध्ये गोदाकाठ हा नव्या पिढीतील कवी संजय निकम यांचा कविता संग्रह वाचला, त्यात प्रामुख्याने गोदाकाठ एक कविता, नेते अंधर, काका कोरडे, सैनिक, छत्रपती शिवाजी राजा, मी कसा अशा अनेक कविता वाचताना लक्षात आले की ही कवितेची सुरुवात आहे. त्यांच्या कविता सरळ साध्या, मी तेच म्हणणार होतो की खरंच शब्दप्रभू संजय तुमच्या कविता साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेल्या आहेत, अनलंकृत आहेत. मुक्तछंद काव्य प्रकार त्यांनी कवितेमध्ये घेतलेला आहे. नवकवींमध्ये जो नवनिर्मितीचा ध्यास आहे तो आपल्या कवितेतून दिसतो असं म्हणतात. प्रेमपत्र कवितेमध्ये संजय निकम काय म्हणतात ते शब्दप्रभू नामदेव धोंडू महानोर यांनी चितारलंय, रेखाटलंय. प्रेमपत्र आहे प्रेमपत्र असतं फक्त दोघांचं चर्चासत्र असतं. प्रेमपत्र आहे प्रेमपत्र असतं एकमेकात सामावलेलं नेत्र असतं. वा, खूपच सुंदर मनोगत, अतिशय आटोपशीर असं मनोगत शब्दप्रभू संजय मुकुंदराव निकम आपण लिहिलं आहात. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनाच म्हणजे अगदी शब्दप्रभू प्राध्यापक डॉक्टर विनोद गोरवाडकर असतील, कैलासवासी डॉक्टर अमेजी शिरसाट असतील, शब्दप्रभू प्राध्यापक विनायक विलास सोनार असतील, शालिनी सोनार असतील, रमेश उचित सर, अनेकांची नावं आपण घेतलेली आहेत, शशिकला पवार असतील, भारती कापडणीस असतील, मी सगळ्यांची नावं इथे वेळ्याभावी घेऊ शकत नाही. पण तुम्ही ज्यांनी ज्यांनी तुम्हाला समाधान दिलं, गोदाकाठ या काव्यसंग्रहात भक्तीपर, सांसारिक, प्रेमविषयक, जीवनविषयक, व्यक्तिविषयक, राष्ट्रप्रेम, राजकारण विषयक अशा अनेक कविता शब्दबद्ध करण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांना तुम्ही आवर्जून धन्यवाद दिले आहेत. हा तुमच्या मनाचा खरंच मोठेपण आहे. फक्त मला अनुक्रमणिका वाचल्यानंतर एक गोष्ट विचारावीशी वाटली, 53 नंतर 54 ते 61 असे आकडे आपण लिहिले पण तिथे कवितांची नावं नाही लिहिली, म्हणजे नक्की त्या ठिकाणी काय ढोलकी नंतर त्या ठिकाणी ज्या कविता आहेत त्या कवितांचा उल्लेख त्या ठिकाणी तुम्ही करायचा राहून गेला का, ढोलकीनंतरच्या कविता तुमच्या येणार आहेत का, असा एक संशय, असा एक विचार त्या ठिकाणी मनात आला. म्हणून मी विचारला, कविता मात्र एकापेक्षा एक सरस आहेत, जवळपास 53 कविता आहेत. अगदी गोदाकाठ ही पहिलीच कविता त्यांची, किती सुंदर आहे बघा, पावन गोदाकाठ जळ वाहे संत, विठ्ठलाच्या भेटीस आतुर झाले संत, माथ्यावरनं उगम पावली गोदा, हरिनामाची वारकरी मिरळी ध्वजा, काळोख्या रात्री भक्तीची उगवे पहाट, श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन गोदाकाठ, श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन गोदाकाठ. या काव्यसंग्रहामध्ये व्यक्तिचित्रात्मक कविता आहेत. उदाहरणार्थ काका कोरडे, काका कोरडे, काका कोरडे बागेत फिरती त्यांच्या सरडे, काका कोरडे, काका कोरडे बोंबून बसले त्यांचे नरडे, काका कोरडे, काका कोरडे मुलांना बघून नुसती ओरडे, काका कोरडे, काका कोरडे फजिती होताच खातात हरडे, फजिती होताच खातात हरडे. वा, किती छान ना, म्हणजे अप्रतिम कविता आहेत, छोट्याशा कविता आहेत पण छान कविता आहेत. तू असतीस तर, तू असतीस तर बहरले असते उजाड रान, तू असतीस तर मुक्यानी छेडली असती तान, तू असतीस तर झुकले असते उंच आभाळ, तू असतीस तर थांबला असता धावणारा काळ. वा वा, म्हणजे प्रेम कविता ही सुंदर आहे. चीत झळाळली झळ, उन्हाळली बळ, कडाळली कडा, कपाळीला तडा, खडकाचा मारा, लाटाना शहारा, ओसरीचं गीत, उंबरटा चीत, किती सुंदर कविता आहेत, साध्या सोप्या अनलंकृत. आणि म्हणूनच आपण राष्ट्रकवी यांचं हॉवर्ड विश्व रेकॉर्ड आपण केलेलं आहात. छत्रपती संभाजीनगर येथे बाबा भांड यांच्या खडक पालवी, सयाजीराव महाराज सयाजी गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन पुस्तकांचे प्रकाशन आपण केलेलं आहात. खूप सुंदर. ऐकत राहा कार्यक्रम, पाने चळता चळता, कुठेही जाऊ नका, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारी आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि अबुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, स्वरसंध्या या कार्यक्रमाचा आजचा विषय, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी जी धून तुम्ही ऐकली त्याच्यावर कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा भाग जो असणार आहे त्या वाद्यांचं नाव आहे पेटी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हार्मोनियम असं म्हणतो। चला तर मग ह्याच पेटी या विषयावरती आज आपण अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत, स्टुडिओमध्ये आगमन झालेलं आहे डॉक्टर स्मिता सोहनी यांचं।
1: नमस्कार
0: स्मिता सोहनी, तसंच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये तसेच पुणेरी आवाजच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक

0: स्वागत करतो.
1: धन्यवाद.
2: तर मग सुरू करूयात स्वर संध्या या मालिकेच्या दुसऱ्या भागाला. तर पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे याही भागात तुम्हाला इन्फोटेनमेंट तर मिळणारच आहे, त्याचबरोबर तुम्हाला आम्ही गाणी सुद्धा ऐकणार आहोत, ज्या गाण्यांमध्ये पेटी म्हणजे हार्मोनियमचा वापर केला गेलाय. एकतर ते लीड म्हणून वापर केला असेल किंवा एखादं गाणं असंही असू शकतं की मध्ये मध्ये त्या गाण्यामध्ये या पेटीचा वापर केला गेला आहे. तर मग आजच्या भागामध्ये कोणती गाणी ऐकणार आहोत त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. नंबर एक, 1955 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1862 साली व्हिक्टर विगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. नंबर दोन, असा कोणता मराठी चित्रपट होता ज्याच्यामुळे एक नवीन मराठी अभिनेत्री मिळाली. नंबर तीन, 1956 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. नंबर पाच, 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. असे काही रोचक प्रश्न, रोचक गाणी आणि त्याचबरोबर स्मिता ताईंकडनं आपण पेटी म्हणजे हार्मोनियम याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ताई, हार्मोनियम मध्ये जास्त करून हवेचा वापर केला जातो असं तुम्ही मागच्या भागात सुद्धा म्हणाला होतात, तर याबद्दल थोडी तुम्ही अधिक माहिती श्रोत्यांना सांगा.
1: तारांचा वापर केलेली तंतुवाद्य म्हणजे वीणा किंवा सतार, रिदमसाठी तालवाद्य म्हणजे तबला ढोलकी, भरीव वस्तूवर आघात करून वाजवलेली घनवाद्य म्हणजे टाळ चिपळ्या, अशी प्राथमिक माहिती आपण मागच्या भागात ऐकली. अशी वाद्य ज्याच्यात हवेचा वापर केला जातो त्यांना सुशीर वाद्य किंवा विंड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात. हार्मोनियम अर्थात पेटी किंवा संवादिनी हे एक असंच सुशीर वाद्य आहे बरं का. पेटीमध्ये भात्यानी हवा ओढून सुरांचं स्पंदन निर्माण केलं जातं. पेटीच्या बॉक्सच्या आतमध्ये धातूच्या सुरांच्या पट्ट्या असतात, त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपन संख्या ही आधीच सेट केलेली असते, त्यामुळे तिथे हवेचा आघात झाला की बरोबर तोच सूर ऐकू येतो. यामुळे पेटीवरच्या कीज किंवा स्वरपट्ट्या या बरोबर दाबल्या तर पेटी बेसूर होण्याची शक्यताच राहत नाही, ती ट्युनिंगनुसार नेहमी सुरेलच वाजते. म्हणून नवीन वादकांना पेटी वादन हे थोडंसं सोपं वाटतं. अर्थात हार्मोनियम मधले जगप्रसिद्ध कलाकार पंडित अप्पासाहेब जळगावकर, पंडित पुरुषोत्तम वालावलकर, पंडित तुळशीदास बोरकर यांनी या वाद्याला जागतिक कीर्तीला नेऊन पोचवलंय बर का. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे हे पण उत्तम हार्मोनियम वाजवायचे बर का. पण ऋषी, एखादं प्रसिद्ध गीत ज्याच्यात संवादिनीचा भरपूर वापर केलाय असं श्रोत्यांना ऐकव ना.
2: नक्कीच श्रोतो, ताईंनी पण आग्रह केलाच आहे आणि तुमचा पण आग्रह नक्कीच असणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे आता लगेच आपण आपल्या पहिल्या गाण्याकडे आपण आता वळणार आहोत. कार्यक्रम दुसऱ्या भागातल्या पहिल्या गाण्याकडे आता आपण वळूयात. श्रोतो, संगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैभव, त्यातील एक खणखणीत नाणे म्हणजे नांदी. नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन. भगवान शिवशंकराच्या या सर्व रूपांमध्ये भारतीय शिल्पकारांचे, कलाकारांचे आणि भक्तांचे एक आवडते रूप म्हणजे नृत्यमग्न शिवांचे म्हणजेच नटराजाचे. शिवांची जी विविध रूपे आहेत त्यापैकी नर्तक रूपात नटराज असे म्हणतात. नट म्हणजे संस्कृतमध्ये नृत्य करणे आणि नटराज म्हणजे सर्व नटांचा म्हणजेच नर्तकांचा राजा. याच नटराजाला स्मरण करून कुठल्याही नाटकाची सुरुवात आपण करत असतो आणि त्याला सांगत असतो की आम्ही तुला वंदन करतो, तू आमच्या कार्यक्रमात येणाऱ्या सर्व विघ्नांचे हरण कर. आणि याच तत्वावर आधारित आपण आता हे पुढचं सुरेख असं नाट्यसंगीत ऐकणार आहोत. ते आहे संगीत मानपमान या नाटकामधलं प्रसिद्ध असलेलं नांदी. श्रोत्यांनी ओळखलं सुद्धा असून मी कोणत्या नांदीबद्दल बोलतोय तर नांदी आहे नमन नटवारा. याचे गीतकार आहेत कृप खाडीलकर, संगीतकार आहेत गोविंदराव टेंबे आणि स्वरसाथ सडवलेला आहे पंडित राम मराठे, प्रसाद सावकार आणि भालचंद्र पेंढारकर. चला तर मग ऐकूयात

नांदी आणि आजच्या पेटी या सुरेख भागाची सुरुवात देखील आपण याच नांदीने करणार आहोत. चला तर मग ऐकूयात संगीत मानापमान मधली ही प्रसिद्ध नांदी.

0: ताई आता श्रोत्यांना आपण दोन गाणी ऐकवली. त्याच्यातलं पहिलं गाणं म्हणजे कार्यक्रमाच्या आधी एक आपण पेटीचा तुकडा वाजवला आणि आता हे एक नाट्यसंगीत आपण श्रोत्यांना ऐकवलं. तर माझ्या मते ताई की पहिला जो आपण सुरुवातीला जे आपण एक धून ऐकवली ती मला वाटतं हातपेटीची मला वाटतं होती आणि नाट्यसंगीतामध्ये जास्त करून पायपेटी वापरली जाते. तर नेमका ह्या दोघांमधला काय फरक आहे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: नाट्यसंगीतात वाजवली जाते ती पायपेटी, त्याला फूट पंप हार्मोनियम असं म्हणतात, यालाच रीड ऑर्गन म्हणून पण ओळखतात. तिला पेडल सारखी रचना असल्यामुळे हवा भरण्याचे काम पायाने केले जाते, त्यामुळे वादकाचे दोन्ही हात हे स्वर वाजवायला वापरता येतात. याचा आकार मोठा असून अनेकदा चार सप्तक असतात. एकाच वेळी दोन स्वर वाजवणं शक्य असल्यामुळे हिचा आवाज जास्त भरीव येतो. स्वर्गीय चंद्रशेखर देशपांडे किंवा पंडित राजीव परांजपे यांनी वाजवलेली ऑर्गन खूपच प्रसिद्ध आहे. आपण मोठ्या प्रमाणात ऐकतो ती हाताने भाता ओढण्याची पेटी. यात एक हात भाता ओढायला गुंतला असल्यामुळे उरलेल्या दुसऱ्या हाताने स्वर वाजवले जातात. सध्या पंडित प्रमोद मराठे, श्रीयुत सुरेश फडतरे, केदार परांजपे, सचिन जांभेकर अशी नावं सुमधूर पेटी वाजनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. पेटीने संगीतप्रेमींना थिएटर आणि सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आकर्षित केले बरं का. कुंदन या सिनेमातलं एक गीत आपण आता ऐकूया.
0: आता तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि जो चित्रपटाचं नाव सांगितलं तो त्याच चित्रपटातला आजच्या या भागातलं दुसरं गीत आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहे. तर 1955 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1862 साली विक्टर ह्युगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. तिथं 1955 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं कुंदन. कुंदन हा चित्रपट 1862 साली विक्टर ह्युगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. त्या कादंबरीचं नाव होतं लेस. त्या कादंबरीचे नाव होते लेस मिसरेबल्स. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्याची सुरुवात ओम लक्ष्मी हॉटेल मालिक जोखूराम असा लिहिलेला फलक पेटीला लटकून पेटी वाजवत गाणे म्हणत अशी सुरुवात या गाण्याची झालेली आहे. गाण्याचे बोल आहेत आओ हमारे हॉटेल में. हे असे सुरेख छान गाणं कुंदन या चित्रपटामधलं आता आपण ऐकणार आहोत.

0: कुछ खा लो नरम नरम,
1: जो दिल चाहे बोल लो हमसे, सब कुछ है भगवान कसम, भगवान कसम, आओ हमारे होटल में।
2: ताई तुम्ही मागच्या प्रश्नाचं उत्तर देत होते, म्हणला होता की पेटी यांनी सगळ्या संगीत प्रेमींना नेहमीच आकर्षित केले असं तुम्ही उल्लेख त्याच्यामध्ये केला होता, पण पूर्वीची जी काही पेटी होती त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीतामध्ये त्याचा वापर कुठेतरी कमी प्रमाणात आढळला होता असं ऐकवत आहे, तर पूर्वी त्याला मान्यता नव्हती का, काय म्हणणं आहे त्याच्यावर?
3: कसं आहे ना की पेटी हे काही प्राचीन वाद्य नाही बरं का, सुमारे 2 शतकांपूर्वी युरोपमध्ये पेटीचा शोध लागला, आपल्यावर इंग्रजांचं राज्य असताना हे वाद्य भारतात आलं, तेव्हा असा एक मुद्दा प्रचलित होता की या वाद्याला भारतीय संगीतात जी सलगता किंवा कंटिन्युएटी लागते की नाहीये, कारण एक एक सुराची पट्टी बोट ठेवून वाजवली जाते आणि नीट वाजवता आली नाही तर तुटक तुटक असे सूर ऐकू येतात, शिवाय हे आपलं वाद्य नाही इंग्रजांचं वाद्य आहे असा पण एक विचार होता बरं का, अर्थात तो विचार लवकरच कालबाह्य झाला आणि पेटींनी शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान पटकावलं आणि हार्मोनियमला शास्त्रीय संगीतातलं वाद्य म्हणून मान्यता द्यायची नाही असा अजबच विचार आता मात्र अजिबात बघायला मिळत नाही।
2: चला तर मग ऐकूयात आजच्या ह्या भागातलं तिसरं गाणं। श्वेतो, हे जरी मी आता इथे सांगितलं असलं तरी सुद्धा तुम्ही मला एक नम्र विनंती करायची की हे गाणं आम्ही ऐकवायचे, मला तुम्हाला नम्रपणे ते मला नमूद करायचंय की मी जरी असं म्हणालो असलो तरी सुद्धा तुम्ही हे जे गाणं आम्ही आता तुम्हाला ऐकवणार ते एक जस्ट करमणूक म्हणून किंवा हार्मोनियमचा कशा पद्धतीने याच्यामध्ये या गाण्यामध्ये वापर केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे गाणं या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आम्ही याचा समावेश केला गेलेला आहे, त्यामुळे मी कोणीही दुखून जाऊ नका, फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट या पॉइंटनी तुम्ही हे गाणं ऐका। श्रोतो, नियती आणि देवाचे खेळ पण खूप अजब असतात, कधी कधी असं वाटतं की ते आपली कायम परीक्षा बघत असतो, म्हणूनच तर कधी कधी जे लबाड लोक असतात ते आपल्या लबाडीने मोठे मोठे इमले बांधतात आणि गरीब आणि प्रामाणिक आजही दारोदारी धक्के खातोय, हीच परिस्थिती जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटामधलं ह्या आम्ही आता पुढचं गाणं जे ऐकणार आहोत त्या गाण्यामध्ये आहे। नदी माडगुळकर यांचे अप्रतिम शब्द आणि सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांचे तितकेच ताकदीचे स्वर आणि चाल हे गाण्याला आजही रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे। सध्या मी सुरुवातीला असा प्रश्न तुम्हाला विचारला होता की असा कोणता चित्रपट होता ज्या चित्रपटामुळे एका अभिनेत्रीची मराठी कारकीर्द सुरू झाली, तोच हा चित्रपट जगाच्या पाठीवर आणि त्या अभिनेत्रीचं नाव होतं सीमा देव, आणि मला इथे आवर्जून सांगा असं वाटतं की हे गाणं किंवा ह्या चित्रपटातलं एखादं गाणं आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये घ्यावं ही आमची मनापासूनची इच्छा होती, कारण नुकतंच सीमा देव ह्या आपल्यातून निघून गेल्यात आणि त्यांची आठवण म्हणून हे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। गाण्याचे बोल आहेत उद्धवा अजब तुझे सरकार।

0: गाणं ऐकून तुमचा मूड नक्कीच गंभीर झाला असेल, नाही का? तर ताई मला ह्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे ताई की हे आता पण गंभीर झाला असेल लोकांचा मूड, तर आणखीन कोणते मूड आहेत की जे आपण पेटीवरती ऐकू शकतो, काय सांगा त्याच्यावर?
1: ऋषी, आपण मागच्या भागात पाहिलं होतं की संगीतातून मनावर कसा परिणाम होतो, ध्वनीची लहर अर्थात साऊंड वेव्ह ही ऐकणाऱ्याच्या मनावर स्पंदन निर्माण करते आणि त्या स्पंदनांमधून नवरस निर्माण होतात. उदाहरणार्थ आई आणि बाळाचं प्रेम व्यक्त करणारा वात्सल्य रस, भक्ताचं परमेश्वरावरचं प्रेम व्यक्त करणारा भक्तीरस आणि स्त्री पुरुषांमधील प्रेम व्यक्त करणारा शृंगार रस, हे सगळे रस आपल्याला पेटीवरनं नक्की दाखवता येतील. जसं की आता या गाण्यामध्ये ऐका ना,
0: श्रोतो, त्यांनी इथे अर्धवट सोडलेलं आहे, आता ते पुढचं जिम्मेदारी माझी पुढचं पूर्ण करायची. आता आपण जातोय आपल्या ह्या दुसऱ्या भागातल्या चौथ्या गाण्याकडे. श्रोतो, 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेत्री वहीदा रहमान यांनी ह्या चित्रपटामधनं हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं? श्रोतो, 1956 साली CID हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि ह्याच चित्रपटामधून आपल्या अभिनेत्री वहीदा रहमान यांनी हिंदी सृष्टीमध्ये पाऊल टाकलं होतं. श्रोतो, वहीदा रहमान या गुरुदत्त यांना गुरु मानायच्या. रहमान यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपट निर्माते गुरुदत्त यांचे लक्ष वेधून घेतले. गुरुदत्त यांनी वहीदा रहमान यांना मुंबईला आणले आणि CID या क्राईम थ्रिलर मध्ये त्यांना कामिनीची भूमिका दिली आणि वहीदा रहमान यांचा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झाले. गाण्याच्या सुरुवातीला एक व्यक्ती थांबला टेकून पेटी वाजवत आहे आणि एक काळ्या रंगाच्या सलवार कमीज मध्ये त्या काळची मशहूर डान्सर म्हणजेच शीला वाज या पेटीच्या संगीतावर नाचत आहेत, अशी आहे सुरुवात या गाण्याची आहे. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल मी कोणत्या गाण्याबद्दल म्हणतोय. गाण्याचे बोल आहेत लेके पहिला पहिला प्यार. चला तर मग ऐकूयात 1956 सालच्या CID या चित्रपटामधलं गीत.

तो 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा। काही आपण विश्रांतीला जायच्या आधी श्रोतांना जे आपण प्रश्न केले त्यामध्ये तुम्ही पेटी संदर्भातली माहिती दिली, पेटीचे कोणते प्रकार असतात त्याच्या संदर्भात तुम्ही श्रोतांना सांगितलं, त्याच्यानंतर आपण श्रोतांना सांगितलं की

0: इथे सांगता येईल की कोंडलेल्या भावना मोकळ्या करण्यासाठी करुण रसाची गाणी ऐकवता येतील. यामुळे काय होईल की अश्रूंना वाट मोकळी होईल, किंवा अशी भावना पण निर्माण होईल की प्रेमात असफल झालेले आपण एकटेच नाही, इतर लोक जसे या धक्क्यातून सावरले तसे आपण का नाही बरं सावरणार.
1: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांना सांगित. तुझं आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पाचव्या गाण्याकडे आपण आता वळणार आहोत. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता? तर तो 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं दिल एक मंदिर. आणि हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या नेंजिल और अलायम या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन सी व्ही श्रीधर यांनीच केले होते. आणि ह्या दिल एक मंदिर ह्या चित्रपटाचं सुद्धा दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. हा चित्रपट खूप हिट ठरला आणि 1963 सालच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या यादीत पाचव्या स्थानावर होता. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर ह्या चित्रपटातलं हे गीत. गाण्याचे बोल आहेत यादना जाए बीते दिनों की.

0: आताही आपण बरेचदा काही काही चित्रपटांच्या गाण्यामध्ये आपण बघतो की हिरो किंवा हिरो जो असतो तो हातामध्ये एक पेटी वाजवतो, जसं अमर अकबर अँथनी मध्ये आपल्याला दिसलेलं, आणखीन काही जुन्या चित्रपटांमध्ये सुद्धा अशा टाईपचं आपल्याला दृश्य दिसलेलं आहे की तो हिरो जो असतो तो हातामध्ये एक वाद्य वाजवत असतो आणि ते जरास आपल्याला पेटीसारखं दिसतं, तर त्याला नक्की काय म्हणतात? म्हणजे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती असेल तर श्रोत्यांना तुम्ही सांगाल का?
1: ओ, ते तर अकॉर्डियन, त्याला एरोफोन म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. ते सुद्धा हवेच्या दाबाने वाजणाऱ्या सुरांचंच बनलेलं असतं, म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट. आपण कित्येक हिंदी सिनेमामध्ये अकॉर्डियन बघितलंय, ते ऑर्केस्ट्रामध्ये. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, या गाण्यात सुरुवातीला शम्मी कपूर यांच्या हातात हे अकॉर्डियनच दिसतं. कर्सी लॉर्ड, जगदीश श्रीवास्तवा ही नावं अकॉर्डियनसाठी अगदी सुप्रसिद्ध आहेत. आर डी बर्मन, शंकर जयकिशन, नौशाद, ओपी नय्यर यांनी अकॉर्डियनचा भरपूर वापर केलेला दिसतो. याची खासियत अशी आहे ना की त्या ऐकणाऱ्याचा मूड किंवा त्याच्या मनाच्या वृत्ती या लगेच प्रफुल्लित होतात, म्हणजे मरगळलेपणा जाऊन ताजे तवानेपणा वाटतो. ऐका
0: श्रोतो, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या 6व्या गाण्याकडे आता आपण म्हणणार आहोत. श्रोतो, 1956 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका अमेरिकी चित्रपटाचा रूपांतरित होता? 1956 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते चोरी चोरी. चोरी चोरी हा चित्रपट 1934 साली एका अमेरिकी चित्रपटाचा रूपांतरित केला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं इट हॅपन्ड वन नाईट. अशा या अमेरिकी चित्रपटाचं नाव होतं जो 1934 साली प्रदर्शित झाला होता. नर्गिस आणि कपूर यांचा मुख्य भूमिका असलेला हा शेवटचा चित्रपट होता. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याच्या सुरुवातीचा सीन, हिरोईन दारामध्ये उभी आहे आणि हिरो चालत चालला आहे आणि वाद्य सुरू झाल्यावर हिरोईनचा हसरा चेहरा करून गाणं म्हणायला सुरुवात करत आहे. हिरो म्हणजे अर्थात राज कपूर आणि हिरोईन म्हणजेच अर्थात नर्गिस. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत आजा सनम मधुर चांदनी में हम. ऐकूयात चोरी चोरी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे येतोय आणि मला आता शेवटचा प्रश्न मला ताईंना असं विचारायचा आहे की ताई मगासपासून तुम्ही प्रत्येक वेळेला संवादिनी संवादिनी हा शब्द वापरला, तर संवादिनी म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: ठीक आहे ऋषी, संवाद म्हणजे दोन जणांमधला डायलॉग, चर्चा किंवा गप्पा पाना। आपण आपल्याशीच गप्पा नाही मारू शकत, तिथे दोन व्यक्ती लागतात। पेटीचं तसंच आहे, ती जेव्हा दुसऱ्या कलाकाराला साथ करत असते तेव्हा ती स्वतः सगळी मैफल ही खाऊन टाकत नाही, दुसऱ्याला व्यक्त होण्यासाठी भरपूर चान्स देते, पण त्याची पाठ राखण मात्र बरोबर करते। त्याची साथ करताना योग्य वेळी स्वतःला व्यक्त केल्याशिवाय राहतही नाही, म्हणून ती संवादिनी, तो दोन कलाकारांमधला संवाद। पण जेव्हा ती स्वतः मुख्य वाद्य म्हणून सोलो परफॉर्मन्स साठी पुढे येते तेव्हा ती स्वतःचं तेज झाकून ठेवत नाही। नादब ब्रह्माला गवसणी घालायला ही संवादिनी अजिबात कमी पडत नाही, पुन्हा हिचा संवाद सुराला पक्का। म्हणूनच मोठे मोठे शास्त्रीय गायक चांगल्या संवादिनी वादकांबरोबर कार्यक्रम करायला खूप उत्सुक असतात। तबला वादक सुद्धा संवादिनीच्या ताला सुराचा लहरा घेऊनच स्वतःला व्यक्त करतात। अगदी लोकनाट्य वग लावणी गायक सुद्धा पेटीची साथ सोडत नाहीत। आणि दुसरीकडे भक्ती रसात नाणारे बुवा कीर्तनात सुद्धा पेटीचीच जोड मागतात, त्यामुळे नुसते पेटी म्हणण्यापेक्षा तिला संवादिनी म्हणणे हे अधिकच संयुक्तिक वाटते, नाही का?
0: तो आता आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत, ते दिल ही तो है या चित्रमंडळ अतिशय प्रसिद्ध झालेलं गाणं। गाण्याचे बोल आहेत, निगाहे मिलाने को जी चाहता है।

0: तो आता आपण शेवटच्या गाण्याकडे आपण आता येत आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या नवीन कार्यक्रमाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवायच्या असतील तर आमचा हा मोबाईल क्रमांक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. तर आता मग मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला देतोय, तो तुम्ही लिहून घ्या. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. मी पुन्हा एकदा रिपीट करतो 7414999185. आता तुम्हाला मी शेवटच्या गाण्याशी एक सुरेख असं नाट्यसंगीत, कारण आपण आजच्या भागाची सुरुवात आपण एका नांदीने केली होती, तर आजच्या भागाचा शेवट आपण एका सुरेख अशा नाट्यसंगीताने करतोय. आपण आधी बोलल्याप्रमाणे महाराष्ट्राला संगीत नाटकाची खूप मोठी परंपरा आहे. या संगीत नाटकातील संगीतातून अनेक भावभावना रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. मग ती भावना रौद्र असो, प्रेमाची असो किंवा दुःखाची असो, ती सहज रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. असंच एक गीत म्हणजे वधू परीक्षा या संगीत नाटकामधलं हे पुढचं गीत. हे गीत श्रीपाद कृष्ण कुरटकर यांनी लिहिलेलं आहे. याचे गीतकार आहेत वजेबुवा. वजेबुवा यांनी मालकंस रागामध्ये ह्या गीताची चाल बसवलेली आहे आणि अजित कडकडे यांनी स्वरसाद चढवलेला आहे. आणि या गाण्याचे बोल आहेत प्रेमा तिच्या उपमा नोहे. अतिशय सुरेख नाट्यसंगीत. आणि याच नाट्यसंगीत हे तुमच्यासाठी खास सोडून जातोय. आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये नवीन वाद्यांचं पुन्हा आम्ही तुम्हाला भेटायला येणारच आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्सवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब हमारे एक्सपर्ट जी से जानते हैं बाजीराव पेशवा जी के बारे में कुछ अन्य बातें।
1: अस्थिर झालेल्या स्वराज्याला स्थिर करण्याचं एक अजब कसब होतं यांच्या अंगात, आणि म्हणूनच हिंदुस्तानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचं स्थान बाजीराव पेशव्यांनी मिळवून दिलं। म्हणून खऱ्या अर्थाने ते थोरले पण होते आणि श्रीमंतही होते। अखंड हिंदुस्थानातील हा एक अलौकिक पुरुष म्हणायला हरकत नाही। वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी जेव्हा ते निधन पावले ना, तेव्हा त्यांच्या निधनाची खबर कळता क्षणी खुद्द निजाम सुद्धा रडला, असा हा त्यांचा अनुपम इतिहास ऐकला। नास इनामदारांची राऊ कादंबरी वाचली की आपले पूर्वज आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष होतात, आणि काय वाटतं, आणि वाटतं आज आम्ही आमच्या मायभूमीचं रक्षण करण्यास खरोखर पात्र आहोत। पूर्वजांनी दिलेल्या या संपत्तीचं फक्त जतन करायचंय आपल्याला, ते पण नाही करता येत। एकविसाव्या शतकामध्ये अजूनही जर आम्ही जातीभेद धर्मभेद या परिघात अडकलो, याचं जोखड जर अजूनही आम्ही पायामध्ये बांधलं आणि ते बांधून कपटी राजकारणाचे खेळ खेळायला सुरुवात केली, तर कसं काय होईल? याच्यात समाधान मानायचंय का आपल्याला? आजच्या युवांमध्ये वायू इतकी प्रचंड शक्ती आहे, आणि म्हणूनच या शक्तीचा कोणत्याही विघातक कार्यामध्ये उपयोग न करता केवळ एकदा तरी अशा दैदिप्यमान हिरोचं चरित्र वाचलं पाहिजे। हिरोच म्हणायला पाहिजे ना, हा असा हिरो की जो त्रिभुवनात गाजला। यांची चरित्र जरी वाचली ना, तरी सुद्धा विधायक कार्य चुटकी सरशी पार पडतील असं मला वाटतं। आजचे तरुण बुद्धिमान आहेत, त्यांच्याजवळ सर्व साधनं आहेत, त्यांना हवी आहे प्रचंड इच्छाशक्ती, निखळ देशाभिमान, आणि तो केवळ अशा महान अशा दैदिप्यमान अतुलनीय कामगिरी करणार।

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घ्या. कैसे जीते

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवाणी.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र्य आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, यातून आपल्याशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। या घोषवाक्याबरोबर मी तुम्हाला तर आवाहन केलं, आनंदी रहा आणि आनंद लुटा। आणि आपण मागच्या भागात पाहिलं की त्यांचा मित्र सर्व धडपडी लटपटी करून मित्र भेटत नाही म्हणून सकाळी सकाळी पहाटेच त्याने मित्राला गाठलाय, दोघांमध्ये बोलणं चालू आहे, वाद नाही। आणि आपण इथपर्यंत आलो की नरेंद्रने मोकळेपणानं सांगितलं, अरे तू तर माझ्या थोरल्या भावासारखा आहे आणि मी काय काय आहे याची जवळजवळ सर्व माहिती तुला आहे, म्हणून विचारतो माझ्या भवितव्याचा कुठल्या दिशेने विचार करा असं तुला वाटतं।

त्याला तो म्हणतो या प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ तयार नाही. परंपरागत पद्धतीने उत्तर देणं सहज शक्य आहे, पण भविष्यात एका संपन्न यशस्वी व्यक्तिमत्व उभं राहावं इतकी सामुग्री किंवा त्यापेक्षा अधिक तुझ्याकडे निश्चित आहे. या सर्वाच्या बळावर तू जीवन निर्वाह करा असं मला वाटतं. इतरांजवळ असते ती केवळ शाळा कॉलेजमधली मान्यता प्राप्त डिग्री पदवी, ती झाली उदरभरणाची प्रशस्तीपत्र पदवीपत्र, पण त्यांना आयुष्यभर भरपूर समृद्धी आणि सामाजिक ऐश्वर देऊ शकते. तुझ्याकडे तर याच्यापेक्षा वरच्या दर्जाचं आहे. जीवनाचा तुझा अभ्यास सखोल आहे, तू अंधानुकरण करणारा नाहीस. अधिक सुज्ञपणे नेटकेपणाने तू जगू शकशील. बस इतकंच त्याने अशाची कृतार्थता मिळेल. जे समजलं आहे अभ्यासलंय ते प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. आता तुझी कृतार्थतेची व्याख्या सांग मला. छे, मी नाही, तू म्हणाला सुज्ञपणे नेटकेपणाने म्हणजे काय? आता हे मी काय सांगायला हवं? तुझे वडील जगले, माझे वडील जगले, त्या पिढीतले जे जे थोर म्हणून आपल्याला नावं ऐकू येतात ते सगळे जगले तसे. त्यांनी व्यवसाय नीट केला, संसारही चांगला केला, समाजात नावलौकिकही मिळाला. यापेक्षा जीवनात दुसरं काय हवं असतं? या सर्वापैकी तू कोणाला कधी विचारलंस का? आयुष्यात ते ज्यांना मिळालं किंवा त्यांनी मिळवलं त्यांनी त्यांना समाधान मिळालं का? नाही विचारलं. पण न विचारताही आपण जाणू शकतो की कुठल्याही व्यवसायाला व्यवहाराला अशा काही गोष्टींना मर्यादाही नसतेच. मग अमर्यादात समाधान कसं मिळेल? अमर्याद आनंद कसा मिळेल हे कसं गृहीत धरायचं? माझ्या कल्पनेत हे समाधान म्हणजे कृतार्थता. ज्याने पूर्णता येते, अपूर्णता नाही. मग पूर्णत्व म्हणजे काय? पण पूर्णत्व म्हणजे मृत्यू का? अरे, मृत्यू ही काही शेवटची मर्यादा नाही. जीवनाचा आहिक प्रवास शरीराचं पतन झालं, शरीर नष्ट झाल्यावर सुरू होतो. आपल्या तत्वज्ञानाचा या जीवनसत्वावर विश्वास आहे. अपूर्णांकडून पूर्णत्वाकडे, अविकसित अवस्थेतून पूर्ण विकासाकडे जीवनाचा प्रवास होत असतो. पण या तत्वज्ञानाचा कुठे संबंध येतो? म्हणून तर आपण गतानुक होतो, आंधळ्याच्या रांगेप्रमाणे एकामागून एक अभिलाषेच्या लालसेच्या खड्ड्यात पडतो आणि सर्वनाश करून घेतो. पण म्हणून काही आयुष्य वाऱ्यावर सोडून देऊन भागता येत नाही. लौकिकात राहून व्यवहाराकडे, चालीरीतीकडे, परंपरेकडे पाठ फिरवून कसं चालेल? कुणास ठाऊक. पण त्या पलीकडचा तू विचार केलायस की नाही? नरेंद्र मित्राला म्हणतो, माझं राहू दे, पण तुझं तुला कळायला पाहिजे. मी पूर्णत्वाचा प्रवासी आहे. जे अपूर्ण आहे ते माझ्या दृष्टीने अव्यवहार्य आहे. जगाच्या व्यवहाराचं जाळं म्हणजे नगभर लालसेसाठी, आमिषासाठी आयुष्याची संपूर्ण किंमत हिसकावून घेतं हे मला समजलंय. मी त्यात न फसण्याचा निश्चय केलाय. अरे, हे वाईट आहे, फसवं आहे, शोषणार आहे, त्याबरोबर काही मंगलही आहे, उदात्तही आहे, निखळ आनंदाने लटलेलंही आहे. हे कसं विसरतो? नाही विसरत. पण ते सोनेरी जाळ आहे. डोळ्याला जे सगळं सुंदर दिसतं तरी ते जाळच आहे, लोखंडाची सोन्याची बेडी. तू समाज सुधारक वगैरे होतोस की काय? तसं असलं तरी चालेल, हे तू काय मध्येच काढलं? अरे, ज्याला जर काही उद्योग करायचा आहे त्याला तू करू दे, पण सुरुवात स्वतःपासून करू लागते. मी नेमका कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, येण्याचं कारण काय, तात्पर्य काय, मी कुठे जाणार आहे, म्हणजे तू आत्मज्ञान का म्हणता तसंच काहीतरी म्हणायचंय का तुला? स्पष्टच बोलायचं म्हणजे तरुणपणी वाढत्या आशा आकांक्षा पायी मनुष्य बराच स्वप्नाळून जातो. नाही नाही त्या कल्पना करतो, नाही नाही त्या आशा करतो, काही ध्येय बाळगतो.

पण तो सुवर्णकाळ वेळीच संपुष्टात आला तर ठीक होतो. ती स्वप्नसृष्टी संपायला उशीर झाला की मात्र आयुष्यभर आठवण राहील अशी फजिती होते. वाटतं तुझं तसं नाही ना होणार. माझ्याबद्दलची कळकळ आणि तळमळ याबद्दल मित्रा तुला मनापासून धन्यवाद. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पागलपणा करीत आहे, एकदम कबूल. पुष्कळ जन्म असतात जीवाला, त्यात एक फुकट गेला, दुसऱ्याचं काय. सत्य हे कठोर असतं दादा. मी ठामपणे त्या निश्चयाला आलोय की संन्यासच मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आहे. पूर्ण विकासाचा खरा रस्ता तोच आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. नेहमी बदलणाऱ्या नाशवंत आणि लालसेने सैरा वैरा धावण्यापेक्षा न भावणाऱ्या, न मानवणाऱ्या, लांड्या लबाड्या, तडजोडी, मनाविरुद्ध वागणं, अमर अक्षय आहे ते ज्याला सत्य शिव सुंदर म्हणतात. त्या सत्तत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी जीवन वेचून घेणं, सगळं जीवन घालणं हाच खरा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मित्र श्वास रोखून ऐकतच बसला. अखेर तो न राहून म्हणाला, तुझी बुद्धिमत्ता, तुझी विलक्षण प्रतिभा, तुझा विविध अभ्यास व्यासंग खूप दांडगा. तू तत्वज्ञान वाचलंय, तू तत्वते पचवलेस, हार्बर्ट स्पेन्सरला पत्र लिहून शंका विचारून मतप्रदर्शन केलंय, त्याची शाबासकी मिळवलीय. हिस्ट्री साहेब तर तुझी तोंड फाटून स्तुती करतात, त्याला असलं फळ लागावं काय. हे बघ विराजदार, इतकं वाचलं म्हणूनच कळलं की माझ्या ज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला मर्यादा आहे. तत्वज्ञ हे विचार करू शकतात, चिंतनामुळे त्यांची स्वतःची विचारसरणी तयार होते, पण याचा अर्थ असा नाही होत की जे चिंतन करतात ते त्यांना समजलंय, त्यांना कळलंय, उमजलंय, त्याची त्यांना प्राप्ती झालीय. नुसते विचार, नुसती मतं, नुसते आडाखे, नुसते अंदाज, अरे त्यांना प्रयत्न करायला हवा. एका स्मृतीवचनात म्हटलंय, नायक महात्मा प्रवचेन लभ्यम न मेधया न बहुना श्रुते. बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न करून बहुश्रुत आहे म्हणून सत्य गवसत नाही. ते त्याला लाभलं की ज्याच्या लाभासाठी आयुष्य बाजी लावावी लागते, आयुष्याची बाजी लावावी लागते, हे मला समजलं आहे. ती माझी दिशा आहे. मित्रा, आधी काय सांगू रे तुला, पुष्कळ वाचलं, पुष्कळ सत्संग केला, पण इथे कुठेही मला याची प्रचिती अनुभूती मिळाली नाही. मला वाटतं रागावू नकोस, पण दक्षिणेश्वरचे ठाकूर फारच भिनलेले दिसतात तुझ्यात. ही एक तुझी जिज्ञासा आहे असं मी समजतो. ऐक माझं, जे काही भलबोरा करायचं मी ठरवलंय त्यात त्या महापुरुषाचा काहीही संबंध नाही. हां एक सांगतो, तूच काय इतर कोणी, पण काय मीही अद्याप त्या महापुरुषास ओळखू शकलो नाही. हे खरं आहे की सरळ आणि वत्सल अशा त्या महापुरुषावर माझं फार प्रेम आहे, फार प्रेम आहे, पण का त्याचं कारण मी सांगू शकत नाही. ठीक तर माझ्या जिज्ञासा पुरे झाल्या. एक इच्छा होती तुझा सर्वश्रेष्ठ गुणाची गंगा वैराग्याच्या वाळवंटात कोरडी होऊ नये, सुकून जाऊ नये, चार चौघासारखं होऊन राजा रामचंद्रासारखा आदर्श रामाचा तू लोकांपुढे धडा ठेवावा एवढंच वाटत होत. तुझ्यावर वेड्यासारखी प्रेम करणारी माणसं आम्ही वेडी आहोत, दुसरं काय. तू जिंकशील किंवा नाही याविषयी माझ्या मनात शंका असली तरी आम्ही मात्र हरलो याबद्दल मुळीच शंका राहिली नाही. व्रजेंद्र तोंड उठून उभा राहिला आणि अपयशी झालेल्या चेहऱ्याने तोंड उतरवून जिना उतरू लागला. थोडक्यात, नरेनच्या पित्याने बाबूजींनी त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी, दिलेली कामगिरी आपल्याकडनं झाली नाही आणि ती होणारही नाही याची जाणीव त्या जवळच्या मित्राला, नरेन ज्याला दादा म्हणत होता, त्या ब्रजेंद्रला लक्षात आली. म्हणजे अजूनही आपल्या लक्षात येत आहे की नोरेनचा प्रवास पुन्हा सगळ्या गोंधळातच पुढे चालू आहे. ठाकुरांना त्याने महापुरुष मानलेलं आहे, प्रेमळ व्यक्ती मानलेलं आहे, वत्सल मायेचा जरा मानलेलं आहे, पण

अशाच वेळी एकदा अनेक चिंता आणि विचारांना घेऊन नरेन दक्षिणेश्वरी आला. ठाकुरांची सभा नेहमी भरलेली होती. तोच अद्वैताचा विषय चालू होता. एकच सोनं त्याची अंगठी करा, भिगबाळी करा, सलकडी करा, पाटल्या करा, बांगड्या, मोहनमाळ, वाळे, वाक्या, वाटेल ते करा, देवप्रतिमा करा किंवा पूजेची उपकरण करा, पण हे सर्व आटवून परत दुसरं काहीतरी करा. देवाचा मुकुट, त्याच्यावर छत्र धरणारं छत्र, सिंहासन, वाटेल ते करा. त्यात न मोडता अखंडपणे असतं ते सोनं. आकार बदलले, भरभर बदलले, एकदम घडवले, मोडले, त्या सोन्यात कमी अधिकपणा काही नाही. असंख्य वस्तू जाताना हे विराट जग नटलेलं आहे. त्यात एकच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही. मुकुट आहे तरी सोनच, म्हणजे सोन्याला निरनिराळे आकार दिले, निरनिराळ्या आकारांनी सजवले, त्याला नटवलं, तरी त्याचं मूळ रूप सोनच. तोच दाखला मातीच्या बाबतीत लागू पडतो. निरनिराळी भांडी करा वा देवाची मूर्ती करा, परत राहते ती अखंड अक्षय ती मातीच. निरनिराळी भांडी करा, देवमूर्ती करा, अखंड आहे ती मातीच. तसंच जीव आणि जगत सर्वत्र एकच आहे. एकच ईश्वर तत्व नांदत आहे. पूजन, पूजा, साहित्य, पूजक, पूजा वस्तू सारं काही तोच आहे. नरेंद्रचा अर्थातच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. म्हणजे पुन्हा पुन्हा नरेंद्र ठाकुरांकडे येतोय, पुन्हा पुन्हा त्यांच्या शब्दब्रह्मात अडकतोय, पण अजूनही मनापासून स्वारी त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसवायला तयार नाही, असा हा गोंधळलेला नरेंद्र. त्याचा हा जीवन प्रवास पुढे कसा जातो, कसा चालतो, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुन्हा मी तुम्हाला माझं ऐकलं ते किती स्वीकारायचं, किती अंमलात आणायचं, याच्यातनं काय घ्यायचं, हा तुमचा प्रश्न आहे. मी फक्त वाहक आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.